स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा, भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी कर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार नगरकर, मी प्रथमेश परब आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला रामा

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या पिरमान पिरमान गाव मोठं वरचं गाणे गाव मोठं वरचं।

0: मातीशी नातं शेतीशी बांधील की कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी।

0: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अंजली महेश केवळ, ऋतुजा फाउंडेशनची सचिव आहे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार श्रोते हो, सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि मी आहे आरजे अनु, तुम्हाला भेटायला आली आहे। आज आहे 6 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात। वार आहे मंगळवार, आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या दिवसाची संपूर्ण सुरुवात, सुंदर सुरुवात आपण पॉझिटिव्ह संस्कृत सुविचारानं करूया। गृहंतो गृहिणी हिनम, न गृहं गृहमित्या गृहिणी गृहमुच्यते, गृहतुम गृहिणी हिन कांतारा दतिरिच्यते। बघा, गृहिणी अर्थात प्रत्येक घरातली ती स्त्री, ती गृहिणी की जी नेहमी घरासाठी झटत असते, केवळ घर असल्यानं त्याला घर म्हणत नाही तर गृहिणीच खऱ्या अर्थानं घराला घर पण देते। बघा, आपली आजी असेल, आई असेल, काकू असेल, आत्या असेल, आपल्या जवळच्या अनेक नात्यांपैकी ती गृहिणी असेल की ती घराला, सांसारिक जीवनाला आकार देते आणि खऱ्या अर्थाला घराला घरपण देते। बघा, ज्या घरात गृहिणी नसेल ते निर्जन वनाहूनही अधिक भयावह घर दिसतं आणि या श्लोकामध्ये गृहिणीच्या महत्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे। घर हे केवळ विटा मातींनी नाही बनत तर गृहिणीच्या उपस्थितीमुळे त्याला घरपण मिळतं। गृहिणी म्हणजे संस्कार, स्नेह आणि सौख्याचा आधार, जी घराला ऊर्जित ठेवते। बघा, जर स्त्री नसेल तर त्या घरात आत्मीयता आणि सौंदर्य कधीच नसतं आणि त्यामुळे ते जंगलासारखं निर्जीव वाटतं आणि गृहंतो गृहिणीहीन, म्हणूनच असं म्हटलेलं आहे दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या खूप सुंदर गृहिणीच्या सन्मानाला। आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या दिनविशेषकडेही आपण वळणार आहोत। एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM आवाज।
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
4: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपण एकदा स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात एका सुंदर अशा सुविचारानं. अध्यात्माशी रिलेट करणारा हा सुविचार आहे आणि अध्यात्मामध्ये धार्मिक ग्रंथाचं अनेक जण वाचन करतात, पठण करतात. पण फक्त वाचनानं किंवा पठनानं किंवा धडाधड धार्मिक ग्रंथ धर्मग्रंथ वाचण्यानं कोणी अध्यात्मामध्ये श्रेष्ठ होतं का? जर तुम्हाला हे ग्रंथ वाचायचे असतील, त्याचं पठण करायचं असेल, तर त्यासाठी साधना करणं, ते आत्मसात करणं, ते अंगीकारणं आणि ते कृतीमध्ये आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही साधना नाही आहे फक्त, तर ग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टी कृतीत आणणं, सध्याच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की त्या फॉलो करणं, म्हणजेच तुम्ही अध्यात्मामध्ये साधना केली असं आपण म्हणू शकतो. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. अर्चना तुमच्यासोबत आहे. गुड मॉर्निंग.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्चन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि आज आहे 6 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि अर्थात आज आहे वार मंगळवार. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया दिनविशेषनं आणि महत्वाच्या घटनांनं. ऑस्ट्रेलियानं बोस्निया आणि हेर्झेगोविना हे प्रांत 1908 बळकावले. वॉर्नर ब्रदर्सचा झॅझ सिंगर हा जगातला पहिला बोल पट अमेरिकेमध्ये रिलीज. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासल्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एनडीए इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. पुणे आकाशवाणीचं सांगली हे केंद्र उपकेंद्र 1963 सुरू. इजिप्त आणि सिरियानं मिळून इस्रायलवर 1973 हल्ला केला. फिजी हा देश प्रजासत्ताक झाला. जेसन लुईस यानं वल्ह्याच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. इन्स्टाग्रामला या ऍपला 2010 आजपासून सुरुवात. 51 पेगासी बी दुसऱ्या सूर्याभोवती फिरणारा पहिला ग्रह 1995 शोधला गेला. फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश 1989 ठरल्या. दुसरं महायुद्ध डुकला पासची लढाई चेकोस्लोव आर्मी कॉर्पच्या तुकड्या यामध्ये दाखल झाल्या. त्याचबरोबर कॉकची लढाई पोलंडमधल्या सप्टेंबरच्या मोहिमेची अंतिम लढाई ठरली. ऑस्ट्रेलियाचं उच्च न्यायालय 1903 सुरू. ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: पण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 6 ऑक्टोबर आजची तारीख आहे आणि आजच्या दिनविशेष कडे वळूयात. पेन्सिल्वेनिया अमेरिकेमधल्या जर्मन लोकांच्या पहिल्या मोठ्या इमिग्रेशन नंतर स्थलांतरित कुटुंबांनी जर्मन टाउन प्रस्थापित केलं. 7 वर्षांचं युद्ध ब्रिटिशांनी स्पेनकडून मनीला ताब्यात घेतला. नेव्हर वॉर कॉलेज अमेरिकेची स्थापना. फिमू अल्फा सिन्फोनिया या सगळ्यात मोठ्या अमेरिकन संगीत संस्थेची 1898 मध्ये स्थापना. नेव्हल वॉर कॉलेज अमेरिकेमध्ये स्थापित. 7 वर्षांचं युद्ध ब्रिटिशांनी स्पेनकडून मनीला 1762 मध्ये ताब्यात घेतला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, माझं नाव सचिन श्रुंगारपुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. 6 ऑक्टोबरचा दिनविशेष याकडे वळतोय. रेडिओ टेलिफोनीचे संस्थापक रेगिनाल्ड फेसेंडेन यांचा आज जन्म. खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ सहा 1893 जन्म. अणुरसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर हरिजीवन तथा एच जे अरणीकर यांचा आज जन्मदिन. संत साहित्याचे गाढे अभ्यासक साक्षेपी समीक्षक आणि संशोधक डॉक्टर रत्नाकर मंचरकर 1943 जन्म. निर्माते खासदार आणि अभिनेते विनोद खन्ना 1946 जन्म. आज संगीतकार सलील कुलकर्णी यांचा 1972 जन्म आहे. अंतराळात जाणाऱ्या पहिल्या चिनी महिला लिऊ यांग यांचा जन्म. भारतीय डोंगरी भाषेमध्ये साहित्याबद्दल इंग्रजीतलं पहिलं प्रकाशन करणारे लेखक पद्मश्री निलंबर देव शर्मा यांचा जन्मदिन. सिरिया देशाचे 20वे राष्ट्राध्यक्ष हाफेज अल असद यांचा आज जन्मदिवस. आयरिश भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे अर्नेस्ट वॉल्टन आज यांचा जन्मदिन. इंग्रजी उपदेशक पहिल्या महिला मेथोडिस्ट उपदेशक सारा क्रॉसबी यांचा 1729 जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आरजे अनु तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. आज आहे 6 ऑक्टोबर 2026 आणि आजच्या महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. शिखांचे सातवे गुरु गुरु हरराय यांचं 1961 मध्ये निधन. इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन 1892 मध्ये मृत्यू. केलॉग्सचे मालक विल केलॉग यांचे 1951 मध्ये निधन. महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले 2007 मध्ये निधन. हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अर्पॅड गॉनकल्स 2015 मध्ये मृत्यू. लोकसभा सदस्य आणि कायदेपंडित भारताचे इंग्लंडमधले राजदूत एल एम सिंघवी यांचं निधन. अल्जेरिया देशाचे तिसरे अध्यक्ष चार्ली बेटझेंडिन यांचं 2012 मध्ये निधन. अमेरिकन गायक कॅपिटल रेकॉर्डचे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचं निधन. भारतीय संगीतकार शंकर जयकिशन या जोडीतील संगीतकार जयकिशन पांचाळ 1971 मध्ये मृत्यू. बेल्जियम देशाचे 14वे पंतप्रधान नोबेल पुरस्कार विजेते ऑगस्ट बिर्नार्ट यांचं 1912 मध्ये निधन. ऑट्टोमन राजपुत्र शहाजादे मुस्तफा यांचं 1553 मध्ये मृत्यू. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 एफ एम वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन।

0: नमस्कार, मी राहुल मनोहर चौधरी आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मी आहे अर्चना तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम, आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहे. जे अर्चना तुमच्या सोबत आहे, महत्वाच्या काही आपण घटना ज्या आहेत त्याकडे वळणार आहोत. खाद्यपदार्थांच्या धर्तीवर सध्या आपण रोज वापरामध्ये, म्हणजे दैनंदिन वापरामध्ये ज्या काही प्रसाधनं आणि सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतोय, ज्या शाकाहारी आहेत की प्राणीज घटकांपासून बनलेले आहेत, आता हे दर्शवणारं चिन्ह छापणं अनिवार्य आहे. आपण बरेचसे ब्युटी प्रोडक्ट्स विकत घेत असतो आणि अनेक महिला, अनेक मुली, स्त्रिया ब्युटी प्रोडक्ट्स सतत सातत्याने वापरत असतात. त्यामध्ये अनेक काही महत्वाचे दैनंदिन प्रोडक्ट सुद्धा आहेत ब्युटी प्रोडक्ट बरोबर, जसं की काही शॅम्पू असेल, साबण असेल, टूथपेस्ट असेल, ज्याच्यावर त्या वस्तू ज्या आहेत त्या व्हेज किंवा नॉनव्हेज या पदार्थांपासून तयार केलेल्या आहेत, हे चिन्ह छापणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. 21 सप्टेंबरपासून हा बदल करण्यात आलेला आहे. अनेक सौंदर्य प्रसाधनं, साबण आणि टूथपेस्ट बनवताना जर चरबी किंवा प्राणीज घटकांचा वापर केला असेल तर त्यावर रेड मार्क, आणि जर शाकाहारी पदार्थ ते तयार केले असतील तर हिरव्या रंगाचा ठिपका असं ते पॅकेजिंगवर असणं, लेबलिंग असणं महत्वाचं आहे. ही महत्वाची दुरुस्ती 21 सप्टेंबरपासून केली आहे. आणि जी काही सौंदर्य प्रसाधनं, ब्युटी प्रोडक्ट तुम्ही विकत घेत असाल तर नक्कीच या दोन गोष्टी आपण एक ग्राहक म्हणून पाहणं आणि ते बघणं नक्कीच महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला सुरुवातीला जर माहिती नसेल आणि आपण ते प्रोडक्ट विकत घेतलं आणि त्यानंतर जर त्या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये आपण आक्षेप घेतला तर ती नक्कीच ग्राहकांची सुद्धा चूक असू शकते. त्यामुळे कुठलाही ब्युटी प्रोडक्ट असेल, दैनंदिन रोजच्या वापरातील जर वस्तू तुम्ही खरेदी करत असाल तर नक्कीच तुम्ही हिरवा आणि लाल या रंगाचे ठिपके बघून ते व्हेज किंवा नॉनव्हेजचा वापर करणारे पदार्थ त्यामध्ये वापरलेले आहेत का हे तुम्ही कंटेंट डिटेल्स चेक करू शकता. अनेक ग्राहकांची जीवनशैली, धार्मिक मूल्य, काही वैयक्तिक पसंती, काही चॉईसेस आहेत आणि त्यामुळे आता सरकारनं ही खरंच खूप महत्वाची सक्ती उत्पादनासाठी केलेली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
2: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: वेलकम बॅक आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहे. ते अर्जुन तुमच्या सोबत आहे आणि त्याचबरोबर महत्वाच्या आपण घडामोडींकडे वळणार आहोत. मिठाबाबत आपण बोलूयात. मीठ कोणतं खावं, पांढरं मीठ खावं की सैंधव मीठ खावं, जेवणामध्ये रोजच्या मिठाचा वापर कसा करायला हवा हे सांगणारं एक महत्वाचा लेख जो आहे तो मी नुकताच वाचला. आणि मीठ खरं तर आपण सगळ्याच पदार्थांमध्ये मीठ वापरतो आणि मिठाचा वापर जर केला नाही तर ते अळणी पदार्थ आपण खाऊच शकत नाही. वाढत्या आरोग्यविषयक समस्यांमुळे अनेक कुटुंबामध्ये पांढरा आयोडाईज मिठाऐवजी आता सैंधव, शेंदेलोण, पिंक सॉल्ट, रॉक सॉल्टचा वापर करण्यात येतोय. बघा, ही नावं इतके दिवस अनेकांना माहिती नव्हती, पण आता पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट ह्याचं प्रमाण वापरण्याचं पण वाढलेलं आहे. सामान्य पांढरा मिठापेक्षा हे जास्त चांगलं आहे आणि शरीराला कोणतंही नुकसान करणारं नाहीये. आरोग्याविषयी अवेअरनेस आता प्रत्येक घरोघरी वाढलाय. कोविडच्या काळापासून आणि वातावरणापासून अनेक जे काही नागरिक आहेत ते अलर्ट झालेत आपल्या हेल्थविषयी. स्वयंपाकघरामधलं पांढरं आयोडाईज मीठ बाजूला ठेवून सैंधव मीठ, पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट वापरायला आता सुरुवात केली आहे. आणि सैंधव मीठ हे नैसर्गिक आहे, पांढऱ्या मिठापेक्षा चांगलं आहे, त्यामुळे शरीराला कोणतंही नुकसान न करणार आहे. आणि रोजच्या स्वयंपाकामध्ये आयोडीनयुक्त मीठ वापरणं सुद्धा योग्य आहे. सैंधव मिठामध्ये सुमारे 98 ते 99% सोडियम क्लोराईड आहे, त्यामुळे रक्तदाब हृदयाच्या दृष्टीने ते जास्त सुरक्षित टिकत नाही किंवा ठरत नाही, त्यामुळे नैसर्गिकरित्या आयोडीनही त्यामध्ये नसतं. फक्त सैंधव वापरणाऱ्या कुटुंबामध्ये आयोडीनची कमतरता होण्याचा सुद्धा धोका वाढतो, त्यामुळे आयोडीनची सुद्धा आपल्या शरीराला गरज आहे. गरजेपेक्षा दुप्पट मीठ सुद्धा अनेक जण खातात, म्हणजे अनेकांना अन्न पदार्थात वरून मीठ खाण्याची फार सवय असते. थोडंसं मीठ घेऊन असं वरून खातात ते खाऊ नये. प्रत्यक्षात आपला भारतीय माणूस सरासरी 9 ते 11 ग्रॅम मीठ खातो आणि वरून घातलेल्या मिठाशिवाय काही लोणची असेल, पापड असेल, चटणी असेल, बिस्किटं, ब्रेड आणि तयार पदार्थांमध्ये सुद्धा मिठाचा समावेश असतो, त्यामुळे वरून वापरलेलं जे मीठ आहे ते अतिवापर याचा धोकादायक आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

ऑक्टोबर हीट आपल्याला जाणवायला सुरुवात झालेली आहे नगरकर. नक्कीच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ऑक्टोबर हीटचा फटका आपल्या सगळ्यांना बसतोय आणि तापमान जवळपास महाराष्ट्रातल्या काही भागांचं 38 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवतोय. मुंबई कोकणाला तर उष्णतेचा येलो अलर्ट दिलाय आणि विदर्भामध्ये उन्हाचे चांगले चटके बसतायत. नागपुरामध्ये कमाल तापमान 35 डिग्री अंश सेल्सिअस आहे. मालेगावामध्ये सगळ्यात जास्त ऑक्टोबर हीटची नोंद झाली ती म्हणजे

0: मुळं ही सध्या वातावरणामधली परिस्थिती आणि बदलतं वातावरण हे आपल्याला बघायला मिळत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक आणि तुम्ही ऐकताय नगरसेंद्रंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. श्रोते हो, यंदा महाराष्ट्रामध्ये 75% दुष्काळ जाहीर केला आणि ऑक्टोबर हिटचा तडाखा आपण सगळेजण महाराष्ट्रवासीय सहन करतोय. पुण्यामधून यंदा नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास जलद गतीनं सुरू झाला. गेल्या अनेक वर्षांच्या रेकॉर्डमध्ये 12 वर्षातील सगळ्यात वेगवान आणि लवकर एक्झिट घेणारा हा मान्सून यंदाचा 2026 ठरला आहे. या दरम्यान कोणताही मोठा परतीचा पाऊस झाला नाही आहे, ज्यामुळे 4 महिन्यांच्या मान्सून हंगामाच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये 17% पावसाची तूट यंदा नोंदवली गेली आहे. यापूर्वी म्हणजे 8 ऑक्टोबर 2023 मान्सून माघारी फिरला होता, पण यंदा मान्सूननं त्याहीपेक्षा आधी काही दिवस काढता पाय घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच मान्सूनचा परतीचा प्रवास जो आहे तो नक्कीच खूप कमी झाला आहे आणि त्याचबरोबर दुष्काळाचं सावट जे आहे ते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जाणवतं आणि ऑक्टोबर हिटचा तडाखा जो आहे तो आता संपूर्ण ऑक्टोबर महिना आपण 2026 सहन करणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नगा मागे हमालीची बोली होती आधेलीची नोट दोन रुपयाची थट्टा हाय गरीबाची त्याचा परी देऊ नका पैका बोला बजरंगाची कमाल हमाल
1: हे धमाल।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: आपण ऐकताय स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आहे. आणि त्याचबरोबर एसटी बसनं जर प्रवास करत असाल तर आता एनसीएमसी कार्डबाबत एक महत्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. महिला प्रवाशांना मिळणाऱ्या भाडे सवलतीमध्ये जर एनसीएमसी कार्ड आणि नोंदणी प्रक्रियेबाबतची महत्वाची अपडेट जी आहे ती जाणून घेणार आहात तुम्ही. 1 ऑक्टोबरपासून म्हणजे या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिला प्रवाशांसाठी हे कार्ड अनिवार्य आहे. MSRTCच्या बसमध्ये अर्थात एसटी महामंडळाच्या बसमध्ये 50% सवलत देणारी महिला सन्मान योजना ही राज्यामध्ये मार्च 2023 सुरू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ही जर सवलत तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी आता एनसीएमसी कार्ड सक्तीचं आहे आणि त्या कार्डचा वापर आता महिलांना करावा लागणार आहे. कार्डसाठी नोंदणी केलेली प्रत्यक्ष कार्ड मिळालेलं नसेल किंवा क्यू आर कोड असलेली तुमच्याकडे नोंदणी पावती असेल तरीसुद्धा तुम्हाला सवलतीच्या तिकिटाचा वापर करता येऊ शकतो. कारण ही पावती 30 दिवस व्हॅलिड असते, त्यामुळे तुम्ही जरी रजिस्ट्रेशन केलं असेल, प्रत्यक्ष कार्ड तुमच्या हाती आलं नसेल, पण क्यू आर कोड असलेली नोंदणीचं जे काही पावती आहे, जी काही स्लिप आहे ती तुमच्याकडे असेल तर ती वैध असणार आहे. एनसीएमसी कार्ड हे नेमकं कशासाठी आहे? कार्डच्या माध्यमातून प्रवाशांची पात्रता आणि सवलतीच्या तिकिटांची नोंद जी आहे ती अगदी अचूक करता येणार आहे. आणि नक्कीच त्यासाठी एनसीएमसी कार्ड जे आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच जरूर नोंद करा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

आज आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 94.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरामध्ये पावसानं यंदा हंगामामध्ये पाठ फिरवली आणि संगमनेरमध्ये देवगाव तालुका असेल इतर परिसरातल्या काही ग्रामीण भागामध्ये परिस्थिती सध्या बिकट आहे. जिरायती आणि बागायतीसह फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलाय. शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिकं डोळ्यादेखत सध्या जळून जात आहेत, करपून जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं कोणत्याही जाचक अटी निकष न लावता तातडीनं देवगाव परिसरातील सगळ्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून सरसकट आर्थिक मदत द्यावी यासाठी अपेक्षा सध्या केली जाते. अनेक शेतकऱ्यांची पेरणी खत आणि मशागतीचा खर्च सुद्धा निघत नाहीये. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर नुकसानाची खरी परिस्थिती नक्कीच कळणार आहे. त्यामुळे देवगाव तालुक्यामध्ये प्रचंड जिरायती बागायतीसह फळबागांचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं दिसतंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहाल याच लुकमध्ये रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतण्यात येणारी NMMS ही परीक्षा 22 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येण्यासाठी व्हॅलिड आहे. 8वीमध्ये शिकणारे इयत्ता जे नियमित विद्यार्थी आहेत ते परीक्षेसाठी इथे पात्र आहेत. विद्यार्थ्यांना 9वी ते 10वी 12वीपर्यंत 1000 रुपये म्हणजे वार्षिक 12000 शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि ही परीक्षा जी आहे ती लवकरच होणार आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत 120 रुपये शुल्क, 8 ऑक्टोबरपर्यंत ते 14 ऑक्टोबरपर्यंत 240 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे परीक्षा फी. आणि शाळा संस्था जबाबदार असेल तर 21 ऑक्टोबरपर्यंत 480 रुपये शुल्क वाढू शकतं. त्यामुळे या परीक्षेसाठी बसायचं असेल तर नक्कीच गुणवंत विद्यार्थ्यांना संधी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही परीक्षा आहे आणि नक्कीच या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज जो आहे तो तुम्ही करू शकता. आवेदन पत्र परिषदेच्या वेबसाईटवर हा ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे. विद्यार्थ्यांची माहिती जी आहे ती अचूक भरायची आहे आणि लॉग इन जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर से अंतरंग हा कार्यक्रम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानी मातेचा पालखीचा सोनईमध्ये भाविक, तेली समाज बांधव आणि श्री तुळजा भवानी मंदिर विश्वस्तांच्या वतीनं उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलंय. तुळजा भवानी पालखीचं तुळजापूरकडे प्रस्थान होत आहे आणि पालखीचं आगमन जे आहे ते वेगवेगळ्या तालुक्यातून, गावातून, शहरातून होत असतं. संत जगनाडे महाराज मंदिर परिसरामध्ये तुळजा भवानी मंदिरामध्ये आरती भंडारा उधळण करण्यात आली. तुळजापूरच्या देवीची मूर्ती या पालखीतून सोनईमध्ये आणून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं सीमोल्लंघन केलं जातं आणि ही पारंपरिक पद्धत आज तागायत फॉलो केली जाते. सोनईच्या धार्मिक परंपरेमध्ये या सोहळ्याला विशेष महत्व आहे आणि या प्रसंगी देवस्थान तेली समाजाच्या वतीनं नक्कीच सन्मान आणि सत्कार केला जातो. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे ती बघायला मिळाली होती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी सारंग विकास कावरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

ऐकतायस नेहाल्याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. मुळा धरणामधून साधारण 2500 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. मानोरी, मांजरी, डिग्रस आणि वांजुळपोई परिसरातील लाभधारक शेतकरी आणि आमदार प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले यांनी 4 कोल्हापुरी बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार मुळा धरणातून हे पाणी जे आहे ते सोडण्यात आलंय. 2500 क्युसेक वेगानं हे पाणी सोडण्यात आलं होतं. शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पाणी सोडण्याची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुळा धरणातून सोडण्यात येणारं पाणी चारही कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पोहोचणार आहे. बंधारे पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर परिसरातील 3000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळू शकतो आणि या 4 बंधाऱ्याची एकत्रित पाणी साठवण क्षमता सुमारे 250 दशलक्ष घनफूट आहे. बंधारे भरण्यासाठी धरणातून 500 दशलक्ष घनफूट पाणी खर्च होत आहे, तर सुमारे 50 तास पाणी सोडण्याचं नियोजन जे आहे ते करण्यात आलं आहे. यंदा मुळा धरणामध्ये 19,035 दशलक्ष घनफूट इतकी नवीन पाण्याची आवक निर्माण झाली. सध्या धरणामध्ये 20,500 दशलक्ष घनफूट म्हणजे 78% पाणी साठा आहे. डाव्या कालव्यातून आणि उजव्या कालव्यातून पाणी सध्या सोडण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवडा असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्व आहे। काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर अमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं। पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशजाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे। पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात। पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात। श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं। सर्व पितृ तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महाले श्राद्ध अवश्य करावं। पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्व अनन्य काळापासून आहे आणि याबद्दलही आपण बोलूयात। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी। सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 एफएम वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल। अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 94.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. पितृपक्षाचा हा काळ आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो. पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात. अहिल्यानगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता. या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ. स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना, इथल्या मुलांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप 90110 01 78, भारत 90110 01 76, आणि ताज शेख 90110 88 28. सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल हे आजचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळणार आहोतच, आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे FDA आयुक्त IAS तुकाराम मुंढे सर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि FDA विभागाच्या सगळ्या कारवाया आपण ऐकतच आहोत. पण अन्न सुरक्षा मोहिमेची दखल आता न्यूयॉर्क टाइम्सनं पहिल्या पानावर घेतली. आपल्या भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मुंबईमध्ये जे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॅकडॉनल्डसारखा खूप मोठा एक उपाहारगृह आहे, किंवा त्यांचे अनेक फ्रँचायझी आहेत, अनेक शाखा आहेत, आणि या सगळ्या उपाहारगृहांवर ज्या काही धडक कारवाया FDA केल्यात, NYT म्हणजे अर्थातच द न्यूयॉर्क टाइम्सनं अन्न सुरक्षेचा रॉकस्टार असं म्हणून तुकाराम मुंढे यांना संबोधलं आहे. म्हणजे NYT पहिल्याच पेजवर आपल्या भारताची न्यूज आहे, आणि त्याचबरोबर IAS तुकाराम मुंढे यांच्याबद्दल सुद्धा लिहिलं आहे. त्यामुळे नक्कीच ही महत्त्वाची अपडेट आहे, आणि नक्कीच आपल्या भारतासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-64-95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. FDA अनेक कारवाया आपण ऐकतच आहोत. मुंबईमध्ये अनेक हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असेल, काही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत की त्यांची नावं जगप्रसिद्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती हॉटेल्स प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत, पण अशा अनेक महत्त्वाच्या हॉटेल्सवरसुद्धा FDA कारवाई केली. आणि आता छत्रपती संभाजीनगरजवळच्या वैजापूरच्या नॅचरल डेअरीचा परवाना FDA निलंबित केला. छत्रपती संभाजीनगर

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी आहे आरशी अनु तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग। आणि गेल्या काही महिन्यांपासून पेपर फुटी हा शब्द आपण प्रत्येक जण ऐकत आहोत, मग तो MPSCचा पेपर असेल, TTचा पेपर असेल किंवा CET पेपर असेल। अशी अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत आणि आता MPSCच्या अध्यक्षांविरोधात जे काही सध्या आपण पाहतो आहोत, मागण्या असतील, आंदोलनं करणार असेल, या सगळ्या कारवाईसाठी आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना विनंती केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSCचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष याचबरोबर सदस्यांविरुद्ध कलम 317 अन्वये कारवाईसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे। जे सध्या पेपरफुटी प्रकरण होत आहेत, मग कुठल्याही वेगवेगळ्या परीक्षांसंदर्भातील असतील किंवा या संदर्भात, कुठेतरी एक समिती असायला हवी आणि या समितीच्या स्थापनेसाठी फडणवीस यांनी राज्यपालांना विनंती केली आहे। पेपरफुटी प्रकरणानंतर अनेक राज्यातल्या शहरांमध्ये आंदोलनं झालीत, पुण्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि MPSCचे जे सचिव आहेत महेंद्र हरपाळकर यांना पदावरून कार्यमुक्त करण्याचे सध्या नारे दिले जात आहेत। सध्या ही मागणी केली जाते आणि या संदर्भामध्ये राज्यपाल जिष्णू देववर्मा यांना फडणवीस यांनी विनंती केली की MPSCच्या कारवाईसाठी अध्यक्षतेखाली हायकोर्टाच्या समिती स्थापन करावी। श्रोते हो, आज आपण नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेतल्या। पण ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आणि ऑक्टोबर हिटच्या चांगल्याचं झड आपल्याला जाणवतात। वातावरणामध्ये बदल होत आहेत, म्हणजे मान्सूननं तर यंदा महाराष्ट्रामध्ये नक्कीच चांगली पाठ फिरवली आणि त्यामुळे जो परतीचा पाऊस आहे तोसुद्धा म्हणावा तसा झालेला नाही आहे। वातावरणामध्ये बदल होत आहेत, 35 ते 36 डिग्री अंश सेल्सिअस सध्या तापमान हळूहळू वाढताना दिसतं आहे, त्यामुळे लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विशेषतः त्यांची काळजी जास्त घ्या, कारण वातावरण बदलाचा परिणाम त्यांना लवकर होतो। लहान मुलांची बऱ्याच वेळा प्रतिकारशक्ती कमी असल्यानं त्यांना पटकन आजार होऊ शकतात किंवा काही व्हायरल आजार वातावरण बदलामुळे सुद्धा होऊ शकतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या, भरपूर पुरेसं पाणी प्या। कारण जसं पुणे वेधशाळेनं जो अंदाज व्यक्त केलेला आहे की ऑक्टोबर हा संपूर्ण महिना जो आहे तो उष्णतेचा येलो अलर्ट महाराष्ट्रासाठी जारी केला आहे, त्यामुळे काळजी घ्या, टेक केअर। मी उद्या पुन्हा भेटायला येते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। आणि मी आणि मंडळी आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालेला आहे। सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि खूप साऱ्या अपडेट्स, खूप साऱ्या धम्माल गोष्टी घेऊन आली आहे मी तुम्हाला भेटायला। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफ एम आवाज तुमचा। मंडळी आज सकाळी सकाळी आता माझं एक रुटीन आहे की मी सकाळी सकाळी रोज थोडंफार फिरायला जाते बरं का। आणि आजच जेव्हा मी कोवळ्या उन्हामध्ये सकाळी उभे राहिली होते किंवा फिरत होते तेव्हा मनामध्ये एक विचार आला की आपण सगळेच उन्हामध्ये शेकण्याचा तो शांत आणि निवांतपणा अनुभवतो बरोबर, पण कधी विचार केलाय का की हा जो सूर्य आहे तो दररोज सकाळी उगवून आपल्याला कोणता सुंदर असा धडा देऊन जातो। मंडळी सूर्य हा आपल्याला शिकवतो की जेव्हा आपल्या आतमध्ये काहीतरी उबदार आणि सकारात्मक असतं तेव्हाच तो प्रकाश बाहेर पसरतो। आणि अगदी तसंच मंडळी आपल्या आयुष्यात सुद्धा जेव्हा आपण दुसऱ्यांच्या जीवनात ऊब आशा किंवा प्रकाशाचा एक छोटासा किरण आणण्यासाठी प्रयत्न करतो ना तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं जीवन अर्थपूर्ण बनत असतं। एखाद्यासाठी केलेला छोटासा त्याग सुद्धा खूप मोठा फरक पाडू शकतो। त्यामुळे मंडळी आजची शोची जी सुरुवात करताना आणि त्याचसोबत या सुंदर सकाळी आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये सूर्य बनून प्रकाश पसरवायला हवाय का? मला नक्की सांगा मंडळी की तुम्हाला या बाबतीत काय वाटतंय। 90111923090 या आपल्या संपर्क क्रमांकावर आपला हा शो सुरू राहणारच आहे। आणि अगदीच थोड्या वेळामध्ये खूप छान आणि ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात अशा गोष्टी, गप्पा, चर्चा आणि अपडेट्स घेऊन येते मी तुम्हाला भेटायला। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफ एम आवाज तुमचा। आणि हे गाणं एन्जॉय करा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सकाळचे 11:14 झालेत आणि एक अशी अपडेट घेऊन आली आहे मी तुम्हाला भेटायला. मंडळी, सध्या बाजारामध्ये एक नवीनच गणिताची चर्चा सुरू आहे. साखर आता स्वस्त झालीय पण चारा आणि दूध मात्र महागणार. चला आता यामागचं नेमकं गणित काय ते समजून घेऊयात. तर झालंय की केंद्र सरकारनं 15 ऑक्टोबर पासून राज्यातील 210 साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मधल्या काळामध्ये साखरेचे जे भाव आहे तर ते तब्बल 80 रुपये किलोपर्यंत गेले होते आणि आता ते थोडेसे नियंत्रणात आणण्यासाठी बाजारामध्ये नवीन साखर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आता कारखान्यांचे बॉरल पेटायला सुरुवात झालेली आहे. यंदा तब्बल 1,59,000 हेक्टरवरील ऊसातून जवळ 1,52,00,000 टन गाळपाचा अंदाज आहे. पण हा झाला कागदावरचा अंदाज. आता प्रत्यक्ष ऊस किती मळतो आणि मिळतो आणि चारा दुधाचे भाव कसे बदलतात आता हे पाहणं गरजेचं आहे. आता या ऊस गाळपाचा नेमका फायदा कुणाला होणार, यावरती आता काय पुढे पावलं उचलली जातील, आता हा पुढचा भाग आहे. पण नक्कीच मंडळी, साखरेचे भाव तरी आता काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक कुठेतरी असं वाटायला लागलंय की आता पाऊस नाही आहे. आपण यावर्षी म्हणलं की जसा पाऊस पडायला हवाय तसा पाऊस पडत नाही आहे आणि ऑब्व्हियसली जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडे गायी गुरे आहेत तर त्यांना एक चाऱ्यासाठी असेल किंवा गायींच्या म्हशींच्या पोषणासाठी असेल पशुपालनासाठी असेल अडचण येत असणार आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये कदाचित दूध आणि चारा महागण्याची शक्यता आहे. तर मंडळी, अशा अपडेट्स मी तुम्हाला देतच राहणार आहे आणि अशा अनेक अपडेट्स घेऊन मी आली आहे आज तुम्हाला भेटायला. पण आपण भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी रेणू पेमगिरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळचे 11:25 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पाणी हेच जीवन आहे असं आपण कायम म्हणत असतो, पण याच पाण्यासाठी सध्या पाथर्डी तालुक्यातील मोहरी गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पाऊस अगदीच अल्प पडल्यामुळे विहिरी, बोरवेल आणि पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडलेत. आणि त्यातच मंडळी, गेल्या 2 महिन्यांपासून नळ योजनेचा पाणी पुरवठा बंद असल्यामुळे गावातील सुमारे 3,000 नागरिक आणि 5,000 अधिक जनावरं पाण्यासाठी हैराण झाली आहेत. आता याच पाण्याच्या तीव्र समस्येविरोधात आणि जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज मोहरी गावातील महिलांसह ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालय आणि पंचायत समितीवरती हंडा मोर्चा काढला होता. आणि कामामध्ये निष्काळजीपणा झाल्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केला होता. मंडळी, प्रशासनानं या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष देऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा आता हीच अपेक्षा आहे. पण मंडळी, एकीच बळ आपण म्हणतो ना, ग्रामस्थ एकत्र आलेत, महिला एकत्र आल्यात आणि आता कुठेतरी होप्स आहेत की महिला आणि ग्रामस्थ एकत्र येऊन आता या परिस्थितीवरती काही ना काहीतरी उपाय काढतील. आणि मंडळी, अशा परिस्थितींमध्ये आपण सुद्धा कायम एकजूट राखली पाहिजे. परिस्थिती कोणतीही असो, समस्या कोणतीही गंभीर असो, पण मंडळी जेव्हा आपण एकत्र येऊन एखाद्या समस्येवरती उपाय काढायला लागतो किंवा जर आपण शासनाला असेल, प्रशासनाला असेल प्रश्न विचारायला लागतो, तेव्हा कुठेतरी आपल्या समाजामध्ये एकता निर्माण होते आणि लवकरात लवकर आपली ती अडचण संपण्यास सुद्धा मदत होते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा संकोच करू नका पुढे जाऊन. अशा कोणत्याही परिस्थितीला जर सामोरं जावं लागलं तर एकीनं सामोरे जा आणि नक्कीच यावरती उपाय काढता येतो. मंडळी, अशाच गोष्टींचा आपण एक कुठेतरी आपण म्हणतो ना की आपल्यामध्ये एक संकल्प केला पाहिजे की जसं त्या मंडळी करत आहे, तिथली गावकरी मंडळी सर्वजण एकत्र येत आहेत, तसं आपणही एकत्र येऊयात आणि प्रत्येक प्रश्नावरती, प्रत्येक समस्येवरती उपाय काढूयात. अशाच गोष्टींसह आणि अपडेट्ससह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, एकत्र राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 11:42 झालेत आणि एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायला मी आली मंडळी तुम्हाला भेटायला. मंडळी, एक खूप महत्वाची माहिती आहे किंवा अपडेट आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते. राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता येत्या 16 ऑक्टोबर 2026 पासून सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचे थेट 31 ऑगस्ट 2027 पर्यंतच जे सूक्ष्म नियोजन आहे तर ते करण्यात आले. यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठीचा साठा राखीव ठेवल्यानंतरच शेतीसाठी पाणी सोडलं जाईल. तसंच उद्योगांवरती सुद्धा विविध बंधने घालण्यात आलेली आहेत. त्यामुळे मंडळी, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणं आता ही आपल्या सर्वांचीच मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे पाणी बचतीचा जो संकल्प आहे तो आता प्रत्येक घराघरानं केला पाहिजे. मंडळी, आपण हात धुताना किंवा बेसिनमध्ये जेव्हा आपण भांडे वगैरे घासतो तर तेव्हा आपण सतत नळ सुरू ठेवतो, तर तिथे कुठेतरी मंडळी आपण जेव्हा गरज आहे तेव्हाच नळ सुरू ठेवला पाहिजे. जेवढी गरज आहे तेवढंच पाणी वापरलं पाहिजे मंडळी. आणि त्याचसोबत पाणी जपून वापरताना ते तितकंच स्वच्छ आणि शुद्ध आहे का याची तपासणी करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मंडळी, आता वातावरण तर तुम्ही बघतच आहात, ऑक्टोबर हीट सांगितलेलं आहे म्हणजे वातावरणाचं काही कळत नाहीये. पावसाळ्यामध्ये ऊन पडतंय, उष्णता जाणवते, हिवाळ्याचा पत्ता नाही अजून. हिवाळ्यामध्ये कसं असेल काय असेल माहीत नाही. पावसाळा तर यावर्षी झालेलाच नाहीये, त्यामुळे वातावरण कुठेतरी आता भेसळ झालंय असंच म्हणावं लागणार आहे. त्यामुळे आता आपल्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं झालंय, विशेषत महिलांनी आणि मुलांनी आणि ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा. तर मंडळी, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, पाणी जपून वापरा आणि पाणी पिताना सुद्धा सध्या शक्यतो तरी उकळून पाणी पिणं हे तुम्हा सर्वांसाठी फायदेशीर आहे. तर मंडळी, या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्यापैकी अनेकांना गरमागरम भात खायला प्रचंड आवडतो. मला सुद्धा फार आवडतो आणि भाताशिवाय मंडळी माझं जेवण सुद्धा अजिबात पूर्ण होत नाही. एक घास तरी मला भात हवाच असतो. पण मंडळी, डायबिटीज म्हणजेच मधुमेह असणाऱ्या लोकांना भाताचं सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. बर का? पण जर तुम्हालाही भात सोडणं कठीण जात असेल तर काळजी करू नका. आज आपण बघणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की भाताला कोणते उत्तम आणि पौष्टिक पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे ब्राऊन राईस. यामध्ये पांढऱ्या भातापेक्षा जास्त फायबर असतं, ज्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची अचानक होणारी जी वाढ आहे तर ती रोखण्यास मदत होते. त्याच पद्धतीनं मंडळी, हा भात तुम्ही भाज्या, डाळ, पनीर, अंडी किंवा माशांसोबत सुद्धा खाऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे भरड धान्य. बाजरी, ज्वारी, नाचणी, कोदो आणि कुटकी सारखी भरड धान्य फायबर आणि पोषणानं समृद्ध असतात. खिचडी किंवा पुलाव बनवताना तांदळाऐवजी यांचा वापर करावा. यामुळे कार्बोहायड्रेट जे आहेत ते नियंत्रणात राहतात मंडळी. तिसरा एकदम मस्त पर्याय बरं का, क्विनोआ. आता हे ऐकून तुम्हाला वाटलं असेल की हे नेमकं आहे काय. तर मंडळी, आता हे जेव्हा तुम्ही डीमार्टला जाल किंवा इतर कोणत्याही स्मार्ट बाजारमध्ये वगैरे जाल तर हा पर्याय तुम्हाला मिळणारच आहे, क्विनोआ म्हणून. यामध्ये प्रथिन आणि फायबर दोन्ही भरपूर असतं. डाळी आणि भाज्यांसोबत हा एक अतिशय संतुलित आणि पौष्टिक पदार्थ आणि पर्याय सुद्धा ठरतो. आणि चौथा पदार्थ म्हणजे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे लापशी. ओट्स किंवा गव्हाची लापशी जी आहे ती फायबर मुक्त आणि पौष्टिक असते, जी की भाताऐवजी सहज वापरता येते. त्यामुळे मंडळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फक्त भाताची सवय बदलून चालणार नाहीये तर संपूर्ण आहारावरती लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. योग्य प्रमाणात प्रथिनं, फायबर आणि नियंत्रित कार्बोहायड्रेट्स, आरोग्यदायी चरबी आणि रोजची शारीरिक हालचाल या गोष्टी ज्या आहेत तर त्या मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे मंडळी या गोष्टी तुम्ही नक्कीच सेवनामध्ये वापरा आणि कुठेतरी ती भाताची कमी जी आहे तर ती तुम्हाला यामुळे भासणार नाहीये. मला माहिती आहे भात प्रेमींची अवस्था काय होते जेव्हा त्यांच्याकडून खिचडी भात हा काढून घेतला जातो किंवा त्यांना थोडासा कमी खायला सांगितलं जातो. त्यामुळे मंडळी तुम्ही काळजी करू नका आणि अशाच गोष्टींसाठी, चटपटीत गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून गाईज, दुपारचे 12 वाजलेत आणि आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो जो आहे तो सुरू आहे आणि मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, ऑनलाईन शॉपिंग करणं कुणाला आवडत नाही, मलाही फार आवडतं कारण घर बसल्या आपल्याला गोष्टी मिळतात, वस्तू मिळतात, बाहेर जायची गरज पडत नाही। कुठे ती रिक्षा पकडा, कुठे ते बाबा बाजारामध्ये जा उन्हात आणायचं, त्यामुळे आपल्याला कुठेतरी ऑनलाईन शॉपिंग करायला आवडतं। आणि मंडळी, ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्या आवडत्या वस्तू एका क्लिकवरती घरी पण येतात, पण कधी विचार केलाय का, मागवलं होतं काही आणि आलं मात्र दुसरंच, आणि आता काय करायचं? महागड्या वस्तूऐवजी पार्सलमध्ये भलतीचं वस्तू किंवा दगड निघाल्यास स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरावा असणं सर्वात महत्वाचं आहे। त्यासाठी मंडळी, सर्वात आधी डिलिव्हरी मिळताच पार्सल उघडताना कॅमेरा सुरू करा आणि संपूर्ण प्रक्रियेचा न एडिट केलेला व्हिडिओ रेकॉर्ड करा, ज्यामध्ये शिपिंग लेबल, ऑर्डर नंबर आणि जे सील आहे ते स्पष्ट दिसेल। बॉक्स पॅकेजिंग, त्याचसोबत लेबल आणि आतील वस्तू अजिबात फेकून देऊ नका। ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लगेच तक्रार नोंदवून चॅट आणि स्क्रीनशॉट जतन करा। त्यासोबत मंडळी, जर कंपनीनं रिफंड किंवा वस्तू बदलून देण्यास नकार दिला तर अजिबात घाबरायची गरज नाहीये। राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन 1995 या किंवा त्यांची जी वेबसाईट किंवा ॲपद्वारे तक्रार नोंदवा आणि थेट ग्राहक आयोगाकडे सुद्धा तुम्ही दाद मागू शकता। त्यामुळे मंडळी, ऑनलाईन शॉपिंग करताना नेहमी सतर्क राहा आणि याच सोबत तुम्ही इतरांना सुद्धा सतर्क राहायला नक्की सांगा। अशाच गोष्टींसह भेटूयात आपण थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल एखादा सुंदर प्रसंग समोर आला की आपण तो आधी अनुभवत नाही तर पटकन मोबाईलचा कॅमेरा सुरू करतो. सुंदर निसर्ग असो, मित्रांची भेट असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम असो, क्षण जपण्याच्या घाई तो क्षण प्रत्यक्ष जगणं आपल्या हातून निसटून जाते. मंडळी, कॅमेरा फोटो दाखवू शकतो पण त्या क्षणाची भावना, गार वारा, पावसाचा सुगंध आणि मित्रांचं जे हास्य कॅमेऱ्यामध्ये साठवता येत नाही. फोटो काढणं चुकीचं अजिबात नाहीये. फोटो जुन्या आठवणी जिवंत करतात, पण मंडळी, फोटो काढण्याच्या नादात तो सुंदर क्षण हरवू देऊ नका. काही क्षण जे असतात ते मोबाईल बाजूला ठेवून फक्त डोळ्यांनी आणि मनानं अनुभवायचे असतात. शेवटी आयुष्य हे फक्त कॅमेऱ्यात नोंदवण्यासाठी नाहीये मंडळी, तर मनापासून अनुभवण्यासाठी. त्यामुळे मंडळी, आपण कुठेही जाताना, कोणत्याही निसर्गाच्या ठिकाणी असेल, कुठेही फिरायला जाताना असेल किंवा एखाद्या सण समारंभामध्ये असेल, तर कृपया आपण असं केलं पाहिजे की पहिल्यांदा ते क्षण पूर्णतः अनुभवले पाहिजेत आणि त्यानंतर कुठेतरी एक, हा ठीक आहे बाबा, फोटो वगैरे काढून घेऊ शकतो, काही अडचण नाही, पण तो दिवस, तो क्षण अनुभवणं, मनात साठवणं, आपल्या डोळ्यांत साठवणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, याबाबतीत मला तुम्हाला एक सांगायचं हेच आहे की ही गोष्ट एकदा तुम्ही ट्राय तर करून बघा. तुम्ही नेक्स्ट टाईमपासून कॅमेरा किंवा मोबाईल बाजूला ठेवाल आणि तो क्षण तुम्ही आनंदानं जगाल. कारण कसं आहे, सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण इतकं स्वतःला गुरफडून ठेवलेलं आहे की आपल्याला कळत नाही आहे की कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व द्यायचं, कसं जगायचं आणि ह्या जगण्यातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण सध्या कॅमेऱ्यामध्ये साठवून ठेवत आहोत. तर ते कॅमेऱ्यामध्ये नाही तर आपल्या मनामध्ये साठवणं जास्त गरजेचं आहे. मंडळी, अशाच युनिक गोष्टींसह भेटूयात आपण थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी दुपारचे 12:28 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका नवीन विषयासोबत. पण मंडळी म्हणावं तसा हा विषय नवीन नाही आहे, बरं का, आपल्या दैनंदिन रुटीन मधला आहे. अनेकदा आपण काय करतो की आधीच नियोजन करतो की यार उद्या असं असं माझं काम आहे आणि आता उद्या मला वेळेवरती सगळी तयारी करायची आहे. आपण सर्व नियोजन करतो, सर्व कामांची यादी बनवतो, पण आपलं दरवेळेस असं होत चाललेलं असतं की आपण वेळेवरती सगळ्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला उशीर होतो. पण असं का होतं मंडळी? आपल्याला वाटतं की यार माझं नियोजन चुकतंय की काय, किंवा काय नेमकं माझ्यात काय गडबड आहे, मी काय करते की जेणेकरून प्रत्येक वेळी वाटलं तर मी अर्धा तास आधी अलार्म लावते, लवकर उठते, पण तरी सुद्धा जो व्हायचा उशीर आहे ना तर होतोच. मंडळी आता जर वेळेवरती निघण्याचा पुरेपूर प्रयत्न करून सुद्धा जर आपल्याला वारंवार उशीर होत असेल ना तर त्याचं कारण केवळ निष्काळजीपणा नाही आहे, बरं का, तर त्या वेळेबाबतली आपली एखादी विशिष्ट सवय सुद्धा असू शकते. आता जसं की काम पुढे ढकलणारे किंवा टाळाटाळ करणारे लोक आता अनेक वेळा असे आपल्याला दिसतात की एक 5 मिनिटं थांब, आपल्याला काहीतरी काम सांगितलं किंवा आपल्याला एखादं काम करायचं तर हा करतो ना 5 मिनिटात करतो, लगेच 2 मिनिटात आलो, असे जे करणारे लोक असतात किंवा अशी जर आपल्याला सवय असेल तर ऑब्व्हियसली त्या 5 मिनिटाचे 10 मिनिट 15 मिनिट कधी होतात आपल्याला कळत नाही आणि आपल्याला उशीर होतो. तर ही सवय सर्वप्रथम आपण टाळायला हवी आहे. त्यासोबत मंडळी की आपल्यासमोर जर 4-5 अशी महत्वाची कामं दिसली ना तर आपल्याला गोंधळ उडतो की यार हे आधी करू, ते आधी करू, काय करू आपल्याला सुचत नाही. त्यामुळे मंडळी आधीच आपल्याला हे नियोजन करायचंय की कोणतं काम सगळ्यात महत्वाचं आहे जे आधी तुम्हाला करायचंय, किंवा कोणतं काम खूप कमी वेळेमध्ये होणार आहे त्याच्यामुळे आपण ते त्या बाजूने त्या दृष्टीने आपण विचार करून ते एक करू शकतो. त्यासोबत मंडळी आपल्याला काय असतं की वेळेबद्दलचं आपण अनेकदा अंदाज लावतो की हे काम आहे ना, हे काम माझं या वेळेमध्ये पूर्ण होईल, ह्याला किती 5 मिनिटं अर्धा तास वगैरे लागेल. पण जशी आपल्याला अपेक्षा असते की आपल्या अपेक्षेप्रमाणे हे काम या वेळेत पूर्ण होईल तसं होत नाही. अनेक वेळा अनपेक्षितपणे आपल्याला त्या एका कामाला उशीर लागतो किंवा काही अनपेक्षित घटनेमुळे आपल्याला एक वेळेचा अंदाज आपला चुकीचा ठरतो. त्यामुळे मंडळी अपेक्षा न लावणं किंवा अंदाज न लावणं हे कायम बेटर राहील, कारण अनेक वेळा आपला अंदाज चुकतो. त्यामुळे काही छोट्या छोट्या स्वतःच्या सवयी आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बदल केला ना मंडळी तर नक्कीच तुम्हाला उशीर होणार नाही. कुठेतरी आपला आळशीपणा सुद्धा असतो, जसं की मी मगाशी सांगितलं की काम पुढे ढकलण्याची आपल्याला सवय असते की चला यार मी 1-5 मिनिटांनी करतो, 10 मिनिटांनी करतो, अजिबात नाही. स्वतःच तुम्ही मनात संकल्प करा की जोपर्यंत हे माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बसणार नाही, मोबाईल हातात घेणार नाही. जेव्हा तुम्हाला हे सुरुवातीला 2-3 त्रास होईल, सवय लागायला तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो मंडळी, पण जेव्हा तुम्हाला याची सवय लागेल तेव्हा तुम्हाला एक भारी वाटेल की यार मस्त माझी आत्ताची सगळी जी कामं आहेत ती सर्व पटापट होत आहे. तर मंडळी ही सुरुवात तुम्ही नक्की ट्राय करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप छान पद्धतीनं बदल होऊ शकतो. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1-2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रामराम मंडळी, मी स्वाती चक्रवर्ती भटकळ. तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुलामुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM.
1: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज मी बऱ्याच अपडेट घेऊन तुमच्या समोर

आले होते आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी समजल्या असतीलच. आणि आता मंडळी हवामान बदलत आहे आणि त्यासोबत पाणी प्रश्न सुद्धा आता उपस्थित राहिलेला आहे आणि यांसारख्याच अनेक गोष्टी गप्पा आपण मारल्या आणि अनेक गोष्टींवरती आपण चर्चा केली. मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि आपण उद्या ठीक सकाळी 11 वाजता भेटत आहोत आपल्या नेहमीच्या शो मध्ये नेहमीच्याच वेळेमध्ये नवनवीन अशा अपडेट्ससह नवनवीन अशा गोष्टींसह. तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे, कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेशी आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं जोडलेल्या आपल्या काही हितचिंतकांचा वाढदिवस आहे. दृष्टी दिनेश शहा, त्याचबरोबर सुरेखा देशपांडे, रंजनी सागर रंगा यांचा आज वाढदिवस आहे. तुम्हा सर्वांना स्नेहालय परिवाराकडून त्याचबरोबर संपूर्ण रेडिओ टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो, तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नवीन भरारी मिळो आणि येणारे प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी सुख समाधान आणि सुंदर आठवणी घेऊन यावं. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत प्रेमाची आणि आपुलकीची माणसं असोत हीच मनापासून शुभेच्छा. आजचा यांचा हा दिवस आणखीन खास करण्याकरिता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये. चला तर मग ऐकूया दृष्टी दिनेश शहा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत तेरे नैना. ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. यामध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात. त्यापैकी स्नेह ज्ञानदीप व उम्मेद प्रकल्पातर्फे 290 कार्डाची नोंदणी करण्यात आली आहे. चला तर मग आपण ऐकूया अहिल्यानगरच्या केडगाव परिसरातील नागरिकांसाठी स्नेहालय संचलित स्नेह ज्ञानदीप आणि उम्मेद प्रकल्पातर्फे महा आय डी कार्ड, आयुष्मान आणि आभा कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आलं. मनपा शाळा आदर्श नगर येथे झालेल्या या शिबिरातून नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि आरोग्य सुविधांची माहिती देत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि नोंदणी करून देण्यात आली. या शिबिराचं मार्गदर्शन यास्मिन शेख मॅडम यांनी केलं तर नोंदणी प्रक्रिया फैजान शेख यांनी पार पाडली. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली मेकळ मॅडम, युवराज मोरे सर, स्नेह ज्ञानदीप प्रकल्पाच्या समन्वयक प्राजक्ता नगरकर मॅडम, संतोष बेदरकर सर, सविता चोरमारे आणि अंगणवाडी सेविका रेणुका लोंढे यांनीही महत्वाचं सहकार्य केलं आहे. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 290 कार्डाची नोंदणी झाली. यामध्ये 72 आभा कार्ड, 113 महा आय डी कार्ड आणि 105 आयुष्मान कार्डाचा समावेश आहे. म्हणजेच नागरिकांना शासनाच्या योजना आणि आरोग्य सेवांशी जोडत डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने आणखीन एक महत्वाचं पाऊल स्नेहालयाच्या माध्यमातून उचलण्यात आलं. महत्वपूर्ण कार्य केले जात आहे. त्याचबरोबर नागरिक कोणत्याही योजनेपासून वंचित न राहता त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हा एक त्यांचा मानस आहे. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे सुरेखा देशपांडे यांचा. सुरेखाताई, तुम्हाला संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरेखाताई, तुमचा वाढदिवस आणखीन खास करण्यासाठी तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत. दर्शन दे रे भगवंता हे ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

विशाक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, नगरच्या सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणारी स्नेहालय ही एक सामाजिक संस्था आहे. स्नेहालयाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन महिला व बालकांसाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी अनेक उपक्रम आणि प्रकल्प सातत्याने राबवले जात आहेत. या संस्थेच्या कार्यात सर्वांना समान अधिकार, समान हक्क आणि समान वागणूक देण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. स्नेहालयाच्या या प्रवासात अनेक व्यक्ती, कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतकांचे मोलाचे हातभार लाभले आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेत स्नेहालय संस्थेतर्फे दरवर्षी बा बापू, विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यावर्षी कस्तुरबा पुरस्कारासाठी शेवंताबाई चव्हाण, बापू पुरस्कारासाठी मतीन भोसले, त्याचबरोबर विनोबा पुरस्कारासाठी पूजा दहातोंडे, तर आदर्श कर्मचारी पुरस्कारासाठी डॉक्टर भारती पाटील यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याची परंपरा 1995 पासून सुरू आहे. तळागाळातील सामाजिक कार्याशी देणगीदार, कार्यकर्ते आणि तरुणाईला जोड तसेच समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणं हा या पुरस्कारामागचा मुख्य उद्देश आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुलनात होणार आहे. या पुरस्काराचं स्वरूप 50,000 रुपये सन्मानपत्र आणि पुरस्काराचा संच असे आहे. त्याचबरोबर या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपले अनुभव एकमेकांशी शेअर करण्याची संधी मिळते. स्नेहालय म्हणजे केवळ एक संस्था नाही, तर अनेकांच्या सहकार्याने आणि माणसांच्या विश्वासाने उभं राहिलेलं सामाजिक कार्याचं एक मोठं व्यासपीठ आहे. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार सोहळा निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे. तर नगरकर, वेळ आणि ठिकाण पुन्हा एकदा सांगू इच्छिते. बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर म्हणजेच उद्याचा दिवस आहे. तर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये औद्योगिक वसाहतीतील स्नेहालय पुनर्वसन संकुलनात होणार आहे. तर सर्वांनी आपली उपस्थिती आवर्जून उपस्थित या कार्यक्रमास राहावे. तर नगरकर, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये आपल्या स्नेहालयाच्या काही हितचिंतकांचे बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे रंजनी सागर रंगा यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं जोडून आहेत. रंजनीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. रंजनीताई, तुमचा वाढदिवस आणखीन खास करण्याकरिता तुमच्या

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर सध्या सुरू आहे पितृपक्ष. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा पवित्र काळ, आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपत त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे दान आणि सेवा. याच भावनेतून स्नेहालयाच्या वतीने पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू हा उपक्रम राबवला जात आहे. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आपण स्नेहालयाला आपल्या परीने योगदान देऊन स्नेहालयातील 450 हून अधिक मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी हातभार लावू शकता. मंडळी, दान करण्यासाठी केवळ पैशाची गरज असते असे नाही. आपण तांदूळ, डाळ, साखर, मीठ यांसारखे धान्य आणि आवश्यक वस्तूंचेही दान करू शकता. आपण दिलेली छोटीशी मदतही एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते आणि म्हणूनच या पितृपक्षात केलेले आपले हे अमूल्य दान म्हणजेच आपल्या पूर्वजांना दिलेली एक मनापासूनची श्रद्धांजली ठरू शकते. चला तर मग या पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करूया, त्यांच्या आठवणींना सेवाभावाची जोड देऊया आणि गरजू मुलांच्या आयुष्यात आनंदाची एक छोटीशी ज्योत पेटूया. त्यासाठी तुम्ही संगीता सानप यांच्याशी संपर्क साधू शकता. यांचा संपर्क क्रमांक आहे 90110120178. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90010120178. त्याचबरोबर तुम्ही भरत सरांशी संपर्क साधू शकताय. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 90110120176. त्याचबरोबर राजेश शेख यांचा संपर्क क्रमांक आहे 90110278. तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही www.snehalaya.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. मंडळी, पूर्वजांचे स्मरण सेवेतून साकार करूया आणि या पितृपक्षात दान करून त्यांच्या आठवणींना एक सुंदर अर्थ देऊया. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मेरा नाम तस्कीन है, सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर नगरकर दुपारी 2 वाजता थोड्या गप्पा थोडी गाणी

हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। यामध्ये रोजी पिक्चर अभी बाकी है या सिगमेंटमध्ये कुर्बानी आणि दोन क्रांती या चित्रपटाची माहिती आणि गाणी आपण ऐकणार आहोत। सोबत असणार आहेत आरजे आदी। त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता चांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। यामध्ये शायरी, मराठी, प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, त्याचबरोबर स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आपण ऐकणार आहोत। तर नगरकर आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल। त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे प्रवचन आपण ऐकणार आहोत। आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी। त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। संध्याकाळी 8 वाजता हिंदी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। त्याचबरोबर रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत। रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम असणार आहे। त्याचबरोबर रात्री 10 वाजता दिलबंद गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये मी आहे आपला रेडिओ मित्र आर जे आदि। मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत पिक्चर अभी बाकी है या सेगमेंट मध्ये कुर्बानी 1980 साली प्रदर्शित या चित्रपटाविषयी आणि या चित्रपटातली गीत।
1: क्या नाम क्या है तुम्हारा?
2: मेरा नाम विजय।
3: दीनानाथ जॉन।
2: तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ।
3: कौन हो तुम?
4: रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह।
5: शाम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया शाम को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन।
6: आज तुम्हें मरने से डर नहीं लगता?
7: खुश तो बात है
8: जिसने 25 बरस अपनी मां
9: अभी वो बंदूक ही नहीं बनी जिससे हमारा
10: हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होंगे।
11: जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो। ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं।
12: तुम्हारा नाम क्या है बसंत?
0: तर श्रोते हो, 1980 साली प्रदर्शित कुर्बानी हा हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जाणारा ब्लॅक बस्टर चित्रपट आहे। अभिनेते आणि दिग्दर्शक फिरोज खान निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटानं 80 दशकातील चित्रपट निर्मितीचा बाज आणि शैली पूर्णपणे बदलून टाकली। या चित्रपटाविषयी आपण आता माहिती जाणून घेऊया। निर्माता दिग्दर्शक फिरोज खान, पटकथा आणि संवाद होते के शुक्ला यांचे, त्याचबरोबर फारूक कैसर आणि कादर खान यांचे देखील संवाद होते। ॲक्शन, म्युझिकल, क्राईम, थ्रिलर, ड्रामा अशा अनेक शैलीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। या चित्रपटात मुख्य कलाकार होते फिरोज खान, विनोद खन्ना, जिनत अमान, अमजद खान, अमरीश पुरी, शक्ती कपूर, कादर खान आणि अरुणा इराणी। चित्रपटाचं संगीत दिलं होतं कल्याणजी, आनंदजी आणि बिद्दू यांनी। या चित्रपटाची गीतं लिहिली होती इंदिवर आणि फारूक कैसर यांनी। यातलं जे एक गाणं आहे, आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए तो बात बन जाए, हे गीत फारूक कैसर यांनी लिहिले आणि बाकीची सर्व गीतं इंदिवर यांनी लिहिली आहे।

चित्रपटाची कथा कशी आहे ते आता आपण ऐकूया. चित्रपटाची कथा मैत्री, प्रेम, विश्वासघात आणि त्याग म्हणजे कुर्बानी या तत्वांवर आधारित आहे. राजेश आणि अमरची मैत्री. राजेश म्हणजे फिरोज खान हा एक व्यावसायिक अट्टल चोर असतो. तो तिजोरी फोडण्यात पटाईत असतो. अमर म्हणजे विनोद खन्ना हा एक माजी गुन्हेगार असतो जो आपल्या लहान मुलीसाठी म्हणजे टीना गुन्हेगारीचा मार्ग सोडून सन्मार्गानं जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एका ठिकाणी अपघातानं या दोघांची भेट होते आणि त्यांच्यामध्ये पक्की मैत्री निर्माण होते. पुढं मग प्रेमाचा त्रिकोण म्हणजे शीला. झिनत अमान ही एका क्लबमधील प्रसिद्ध गायिका आणि डान्सर असते. राजेश आणि शीला एकमेकांवर प्रेम करत असतात. अमरला देखील शीलाबद्दल आकर्षण निर्माण होते. परंतु अमरला हे ठाऊक नसते की शीला हीच त्याच्या मित्राची म्हणजे राजेशची प्रेयसी आहे. गुन्हेगारी आणि पोलीस तपास. पुढं विक्रम म्हणजे शक्ती कपूर आणि राका म्हणजे अमरीश पुरी हे शहरातील मोठे गुन्हेगार असतात. ते राजेशला एका मोठ्या चोरीसाठी ब्लॅकमेल करत असतात. इन्स्पेक्टर खान म्हणजे अमजद खान हा एक हुशार आणि चालाक पोलीस अधिकारी असून तो राजेश आणि विक्रम यांच्यामागं हात धुवून मागं लागलेला असतो. कथेचा शेवट आणि कुर्बानी. एका मोठ्या चोरीच्या घटनेत गैरसमजामुळं राजेश आणि अमर यांच्यातील मैत्रीत तणाव निर्माण होतो. शेवटी जेव्हा अमरला समजतं की राजेश आणि शीला एकमेकांवर मनापासून प्रेम करतात तेव्हा अमर आपल्या मित्राच्या आनंदासाठी आणि त्याच्या प्रेमासाठी स्वतःच्या प्राणाची कुर्बानी देतो म्हणजेच बलिदान देतो.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

कलाकारांचा अभिनय आणि पात्र या विषयात ऐकूया. फिरोज खान यांनी राजेशची भूमिका केली. फिरोज खान यांनी स्वतःची स्टायलिश इमेज, वेस्टर्न लुक आणि डॅशिंग व्यक्तिमत्वानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यानंतर विनोद खन्ना यांनी अमरची भूमिका केली. विनोद खन्ना यांच्या अभिनय कारकिर्दीतील हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. अमर या पात्रातील भावनिक आंदोलनं आणि मित्रासाठी दिलेला त्याग त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला. जिनत अमान म्हणजे शीला. 80 दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री जिनत अमान यांनी या चित्रपटात अप्रतिम सौंदर्य आणि अभिनयाचे प्रदर्शन केले. आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए तो बात बन जाए. हे गाणं असो किंवा लैला ओ लैला कैसी तू लैला, या गाण्यांमधील त्यांचं नृत्य आजही लोकप्रिय आहे. अमजद खान इन्स्पेक्टर खान शोले चित्रपटातल्या गब्बर सिंगच्या भूमिकेनंतर अमजद खान यांनी या चित्रपटात एका मिश्किल, कडक आणि चुंगम चघळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची अत्यंत वेगळी आणि सकारात्मक भूमिका साकारली. कारण शोलेमधला गब्बर सिंग जेवढा क्रूर असतो त्याच्या एकदम विरुद्ध याच्यामध्ये पोलीस अधिकारी दाखवलाय आणि एक पॉझिटिव्ह रोल त्यांनी खूप सुंदर असा केलेला आहे. चित्रपट बघताना आपल्याला लक्षात येतं की अरे बाप, गब्बर सिंग म्हणजे अमजद खान हा तोच आहे का? इतका सुंदर अभिनय अमजद खान यांनी केलाय. अमरीश पुरी आणि शक्ती कपूर यांनी खलनायकाच्या भूमिकेत अत्यंत उत्तम असा अभिनय केलेला आहे.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत आणि गाणी कुर्बानी चित्रपटाच्या यशात त्याच्या संगीताचा 50%पेक्षा जास्त वाटा होता। या चित्रपटातली गाण्यांनी भारतीय पॉप संगीताची एक नवीन लाट आणली। आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए हे गाणं नाजिया हसन यांनी गायले। हे गाणं लंडन स्थित संगीतकार बिद्दू यांनी कंपोज केलं होतं आणि 15 वर्षांच्या नाजिया हसन हिनं गायलं होतं। आणि या गाण्यामुळं भारतात इंडी पॉप संगीताची सुरुवात झाली। हे गाणं जगभरात प्रचंड गाजलं। त्यानंतर लैला ओ लैला आशा भोसले आणि कांचन यांनी गायलेलं हे एक हाय एनर्जिक डान्स नंबर असून आजही पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमामध्ये ते वाजवलं जातं, ऐकलं जातं। त्यानंतर टायटल सॉन्ग होतं कुर्बानी कुर्बानी कुर्बानी अल्लाह को प्यारी है कुर्बानी। हे टायटल सॉन्ग जे होतं हे किशोर कुमार, अजीज नाजा आणि अनवर यांनी गायलेलं। चित्रपटाचं हे टायटल सॉन्ग जे मैत्री आणि त्यागाची गाथा सांगतं। अनवर यांचा आवाज हा मोहम्मद रफी यांच्यासारखाच आहे, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना त्यावेळेस संभ्रम निर्माण झाला होता किंवा त्यावेळेस हा मोहम्मद रफी यांचाच आवाज वाटला होता, परंतु तो आवाज होता अनवर यांचा। वेस्टर्न स्टाईल मेकिंग, फिरोज खान यांनी या चित्रपटात हॉलिवूड शैलीतील ॲक्शन सीन्स, रेसिंग गाड्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं लोकेशन्स या ठिकाणी वापरले। सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग जबरदस्त होतं। चित्रपटाचं एडिटिंग आणि कॅमेरा वर्क 80s काळातील इतर हिंदी चित्रपटांपेक्षा खूप पुढचं होतं। ॲक्शन सीन्स, चित्रपटातली कार चेस आणि फायटिंग सीन्स खूपच भव्य आणि वास्तववादी पद्धतीनं शूट करण्यात आले होते। चित्रपटात लंडनच्या मर्सिडीज कारचा झालेला चक्काचूर त्या काळी चर्चेचा विषय ठरला होता।

बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं खूप यश मिळवलं आणि खूप प्रभाव पाडलाय. 1980 मधील कुर्बानी हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व जुने रेकॉर्ड मोडले. आता फॅशन आणि ट्रेंडसुद्धा इतके सुंदर होते. चित्रपटातील फिरोज खान यांचा बेल्ट, जॅकेट्स, झिनतमान यांचा वेस्टर्न ड्रेसेस असणारा लुक आणि विनोद खन्ना यांची स्टाईल तरुणांमध्ये खूप प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता या चित्रपटामध्ये नाझिया हसन यांना आप जैसा कोई या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. श्रोते हो, कुर्बानी हा केवळ एक चित्रपट नसून भारतीय सिनेमातील स्टाईल, म्युझिक आणि ॲक्शनचा एक सुवर्णयोग होता. फिरोज खान यांचे भव्य दिग्दर्शन, विनोद खन्ना यांचा भावुक अभिनय

झिनत अमान यांचे ग्लॅमर आणि बिद्दू कल्याणजी आनंदजी यांचे जबरदस्त संगीत यामुळे कुर्बानी हा चित्रपट आजही बॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी गणला जातो. 1980 साली प्रदर्शित कुर्बानी हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. आणि पिक्चर अभी बाकी है, कुठेही जाऊ नका, घेऊया म्युझिकल ब्रेक आणि पुन्हा आणखीन एका चित्रपटाविषयी ऐकूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मित्रांनो. आजच्या सेगमेंट मधला दुसरा चित्रपट आहे 1981 साली प्रदर्शित क्रांती. क्रांती हा हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातला एक देशभक्तीपर चित्रपट. चित्रपटसृष्टीतील शोमॅन मनोज कुमार यांनी निर्मिती आणि दिग्दर्शित केलेला हा भव्य मल्टीस्टार म्हणजे बहुतारांकित देशभक्तीपर चित्रपट 3 फेब्रुवारी 1981 रोजी प्रदर्शित झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आणि प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची एक नवीन लाट निर्माण केली. या चित्रपटाविषयी बरंच काही आपण ऐकणार आहोत, परंतु आता सुरुवातीला ऐकूया एक छानसं या चित्रपटातलं गीत.

सी में भरत

वेलकम बॅक. क्रांती या चित्रपटाची मूळ संकल्पना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती? तर क्रांती चित्रपटाची कथा 19व्या शतकातील म्हणजे साधारण 1825 ते 1875 दरम्यान हा कालावधी आहे. काल्पनिक भारतावर आधारित आहे. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीनं ज्या प्रकारे फसवणूक, कपट आणि जुलमी धोरणांचा वापर करून भारतातील विविध संस्थानांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, त्याविरुद्ध पेटून उठलेल्या क्रांतिकारकांची ही कथा आहे. जरी चित्रपटातील मुख्य पात्रे काल्पनिक असली तरी या कथेची प्रेरणा 1857 पहिल्या स्वातंत्र्य संग्रामातून आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या विविध क्रांतिकारी चळवळीतून घेण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या दास्यातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनामवीरांना ही एक प्रकारची चित्रपटसृष्टीनं दिलेली श्रद्धांजली होती. आता घेऊया आपण एक म्युझिकल ब्रेक. ऐकूया क्रांती चित्रपटातलंच आणखी एक गीत.

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक। आता मुख्य कलाकार आणि त्यांच्या भूमिका याविषयी माहिती ऐकूया। क्रांती हा त्या काळातील सर्वात मोठा मल्टी स्टारर म्हणजे बहुतारांकित चित्रपट होता, ज्याच्यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेते होते, म्हणजे मनोज कुमार, दिलीप कुमार, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर। यामध्ये हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ आणि तरुण अशा दोन्ही पिढ्यातील दिग्गज कलाकारांचा भरणा होता असं म्हणायला हरकत नाही। त्यातले पहिले आहेत दिलीप कुमार, ज्यांनी सांगाची भूमिका केली। भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक दिलीप कुमार यांनी या चित्रपटाद्वारे तब्बल 5 वर्षांच्या संन्यासानंतर म्हणजे 1976 नंतर पडद्यावर पुनरागमन केलं होतं। त्यांनी एका प्रामाणिक, शूर आणि लढाऊ सैनिकाची म्हणजे सांगाची भूमिका केली, जो पुढे जाऊन क्रांतिकारकांचा मुख्य नेता बनतो। त्यानंतर मनोज कुमार, चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज कुमार यांनी भारत नावाच्या मुख्य क्रांतिकारी तरुणाची भूमिका साकारली। सांगा आणि भारत यांच्यातील गुरु शिष्याचे नाते चित्रपटाचा मुख्य आधार आहे। त्यानंतर शशी कपूर यांनी शक्तीचा रोल केलेला आहे। शशी कपूर यांनी राजाच्या राजवाड्यातील मुख्य रक्षकाची आणि सांगाच्या मुलाची भूमिका केली आहे। कर्तव्य आणि कौटुंबिक नाते यांच्यात अडकलेला एक निष्ठावंत सैनिक त्यांनी उत्तम प्रकारे साकारलाय। त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी करीम खान यांची भूमिका केली आहे। सुरुवातीला ब्रिटिशांसाठी किंवा पैशांसाठी काम करणारा, पण नंतर सांगा आणि भारत यांच्या देशभक्तीनं प्रेरित होऊन देशासाठी प्राण देणारा करीम खान शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या खास शैलीमध्ये जिवंत केला। त्यानंतर हेमा मालिनी, राजकुमारी मीनाक्षी, एका संस्थानाची राजकुमारी जी भारतच्या प्रेमात पडते आणि आपले राजशाही वैभव सोडून क्रांतिकारकांसोबत लढ्यात उतरते। त्यानंतर परवीन बॉबी यांनी सुरीली ही भूमिका साकारली आहे। एक गुप्तहेर आणि क्रांतिकारकांची मदत करणारी धाडसी महिला यांचा उत्तम रोल त्यांनी साकारलाय। त्यानंतर प्रदीप कुमार यांनी शमशेर सिंग यांची भूमिका केली आहे। एका संस्थानाचे राजा आणि राजकुमारी मीनाक्षीचे वडील टॉम अल्टर आणि प्रदीप रॉय ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या म्हणजे खलनायक भूमिकांमध्ये टॉम अल्टर आणि प्रदीप रॉय यांनी उत्कृष्ट अशा भूमिका केल्या। त्यानंतर प्रेम चोप्रा, मदनपुरी आणि सरबजीत, नकारात्मक आणि फितूर पात्राच्या भूमिका प्रेम चोप्रा, मदनपुरी आणि सरबजीत यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं साकारल्या। बघा, आता घेऊया आपण म्युझिकल ब्रेक।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक। तर आता चित्रपटाची कथा काय आहे याविषयी आपण थोडक्यात ऐकूया। चित्रपटाची कथा रामगड नावाच्या एका समृद्ध आणि स्वतंत्र संस्थानाभोवती फिरते। पूर्वी नाही का जुनागड, हैदराबाद, मुंबई असे वेगवेगळे संस्थान होते। तर हे रामगड नावाच्या एका संस्थानाभोवती ही चित्रपटाची कथा फिरते। ब्रिटिशांचं कपट। ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी जॅक्सन आणि त्याचे साथीदार व्यापार करण्याच्या बहाण्यानं रामगडमध्ये प्रवेश करतात। त्यावेळेस राजा शमशेर सिंग म्हणजे प्रदीप कुमार यांच्या दरबारातील काही गद्दार आणि फितूर लोकांशी हातमिळवणी करून ते राजाचा विश्वासघात करतात आणि संस्थानावर ताबा मिळवतात। सांगाचे बंड। रामगडचा मुख्य सेनापती सांगा म्हणजे दिलीप कुमार ब्रिटिशांचे हे कपट ओळखतो आणि त्यांच्या विरुद्ध बंड पुकारतो। ब्रिटिश सांगावर देशद्रोहाचा आणि राज्याच्या म्हणजे राजाच्या हत्येचा खोटा आरोप लावतात। सांगा जंगलात पळून जातो आणि गुप्तपणे ब्रिटिशांविरुद्ध क्रांती नावाची क्रांतिकारी संघटना उभी करतो। मग भारतचे आगमन। भारत म्हणजे मनोज कुमार हा एक तरुण जळजळीत देशभक्त सांगाच्या चळवळीत सामील होतो। म्हणजे सांगा भारतला आपल्या मुलाप्रमाणे मानतो आणि त्याला सर्व युद्धकला शिकवतो। भारत आणि राजकुमारी मीनाक्षी म्हणजे हेमा मालिनी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात। परंतु दोघंही वैयक्तिक सुखापेक्षा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देतात हे विशेष। त्यानंतर समुद्री चाचेगिरी आणि लढा। क्रांतीचे सैनिक ब्रिटिशांची जहाजं लुटून त्यांचे शस्त्रास्त्र हस्तगत करून ब्रिटिशांवर छापे मारतात। यामध्ये करीम खान म्हणजे शत्रुघ्न सिन्हा हा सुरुवातीला सांगाला पकडण्यासाठी ब्रिटिशांकडून पाठवला जातो। परंतु सांगाचे राष्ट्रप्रेम पाहून त्याचे हृदय परिवर्तन होते आणि तो क्रांतीच्या सैन्यात सामील होतो। त्यानंतर अंतिम युद्ध। चित्रपटाच्या उत्तरार्धात सर्व क्रांतिकारी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या किल्ल्यावर आणि जहाजांवर मोठा हल्ला चढवतात। अनेक बलिदानानंतर क्रांतीचे सैनिक ब्रिटिशांचा पराभव करतात आणि रामगडला मुक्त करतात। अंतिम युद्धातील दिलीप कुमार आणि मनोज कुमार यांचे अभिनय आणि संवाद प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणणारे ठरतात। तुम्ही बघा हा चित्रपट, उत्कृष्ट असे संवाद आहेत, अभिनय आहे, दृश्य आहेत। त्यानंतर संगीत आणि गीतं। क्रांती चित्रपटाचं संगीत हे या चित्रपटाच्या अफाट यशामागील सर्वात मोठं कारण मानलं जातं। या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार जोडगोळी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी उत्तम संगीत दिलंय आणि गीतं लिहिली होती संतोष आनंद यांनी। चित्रपटाची गाणी आणि त्याचे महत्त्व काय होतं थोडक्यात जाणून घेऊया। जिंदगी की न टूटे लढी, प्यार कर ले घडी दो घडी। हे गाणं नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं अत्यंत भावुक असं गाणं असून ते मनोज कुमार आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झाले। प्रेमातील समर्पण आणि देशासाठी बलिदानाची तयारी या गाण्यातून व्यक्त होते।

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: त्याच्यानंतर अब के बरस तुझे धरती की रानी कर देंगे. अब के बरस हे गाणं मोहम्मद रफी, मन्नाडे, नितीन मुकेश, लता मंगेशकर, महेंद्र कपूर यांनी गायलेलं आहे. त्यानंतर क्रांती क्रांती हे चित्रपटाचं मुख्य शीर्षक गीत आहे. जवळपास सर्वच मुख्य गायकांनी गायलेलं हे गाणं इतकं उत्कृष्ट होतं आणि हे ऐकून अंगात देशभक्तीचा संचार होतो. आम्हीसुद्धा त्यावेळेस आम्ही लहान होतो जेव्हा हे गाणं ऐकलं. आम्ही अर्थात चित्रपटगृहामध्ये हे गाणं ऐकलं इतके भावूक झालो होतो. खरोखर देशभक्तीचा संचार अंगामध्ये संचारतो. त्यानंतर
2: चन्ना जोर गरम बाबू मैलाया मजेदार चन्ना जोर गरम.
1: या गाण्यामध्ये आपल्या राजकैद्यांना म्हणजे जे क्रांतिकारक असतात त्यांना कैदी कैद केलेलं असतं आणि त्यांना सोडवण्यासाठी मग एक चाल करतात ते आणि त्यावेळेस त्या ब्रिटिश सैनिकांना गुंगी आणण्यासाठी एका अशा शेंगादाण्याच्या मेचामध्ये गुंगीचा औषध टाकून हेमा मालिनी शत्रुघ्न सिन्हा हे त्या जेलमध्ये प्रवेश करतात. तर किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, नितीन मुकेश अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायकांनी हे गाणं गायले. हे एक अतिशय लोकप्रिय आणि मनोरंजक गाणं आहे ज्यामध्ये कलाकार वेषांतर करून ब्रिटिशांच्या नाकाखाली गुप्त संदेश पोहोचवण्याचे काम करतात. त्यानंतर आहे
2: मारा ठुमका बदल गई चाल मितवा देखो देखो रे हमरा कमाल मितवा.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं एक अप्रतिम लोकनृत्य आहे आणि त्याच्यामध्ये पण एक प्रकारची एक चाल असते. मुजरा टाईप पण हे गाणं आहे. त्याच्यानंतर
2: दुर्गे है मेरी माँ अंबे है मेरी माँ
1: हे गाणं महेंद्र कपूर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आहे. चित्रपटातील ताकदीचं आणि भक्ती त्याचबरोबर देशभक्तीचं प्रतीक असलेलं हे गाणं आहे. तेव्हा चित्रपटाची संगीताची बाजू ही अत्यंत उत्कृष्ट होती. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मित्र हो तुम्ही क्रांती हा चित्रपट अवश्य बघा. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि

वर्षात झालेला क्रांती हा त्या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला, म्हणजे गोल्डन ज्युबिली, सुवर्ण महोत्सवी. या चित्रपटानं भारतातील अनेक चित्रपटांगृहांमध्ये 50 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालण्याचा विक्रम केला. आणि जे चित्रपट सलग 50 आठवडे चालतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालतात त्यांना गोल्डन ज्युबिली असं म्हटलं जातं. आणि जे 25 आठवड्यापेक्षा जास्त आणि 25 आठवडे किमान चाललं त्याला सिल्वर ज्युबिली म्हणतात. तर असा हा गोल्डन ज्युबिली चित्रपट होता. 1981 काळात या चित्रपटानं त्या काळात सुमारे 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ कमाई केली होती, जी त्या काळातील महागाई आणि तिकिटांचे दर पाहता आजच्या 1000 कोटी रुपयांच्या बरोबरीनं मानली जाते. शोमॅनचा करिश्मा. मनोज कुमार यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध केलं की देशभक्तीच्या विषयावर चित्रपट बनवण्यात त्यांच्या तोडीचा दिग्दर्शक हिंदी चित्रपटात दुसरा नाही. तर क्रांती चित्रपटाचं वैशिष्ट्य आणखीन सांगता येईल. दिलीप कुमार यांचं पुनरागमन. 5 वर्षानंतर दिलीप कुमार यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी होती. त्यांनी वयाच्या 58व्या वर्षी केलेले स्टंट आणि दिलेले दमदार संवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. त्यानंतर भव्य सेट आणि ॲक्शन दृश्य. 1980 सुरुवातीला जहाजांवर होणारे युद्ध, तोफांचा वापर आणि शेकडो ज्युनियर आर्टिस्टचा वापर करून केलेले युद्ध प्रसंग चित्रित करणे तसं खूप मोठं कठीण कार्य होतं. मनोज कुमार यांनी या चित्रपटात उत्तम VFX म्हणजे त्या काळातील तंत्रज्ञान आहे ते, तर VFX आणि भव्य सेट्सचा वापर केला. त्यानंतर संवाद म्हणजे डायलॉग्ज. चित्रपटातील संवाद अत्यंत प्रभावी आणि राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत भरलेले होते. म्हणजे एक डायलॉग आहे त्यातले, तसे बरेच डायलॉग आहेत. जब तक हम जीवित है भारत माँ पर कोई आँच नहीं आने देंगे, यासारखे संवाद प्रेक्षकांच्या तोंडी अगदी पाठ झालेले होते. तर असा हा ब्लॅक बस्टर गोल्डन ज्युबिली क्रांती केवळ एक चित्रपट नव्हता, तर तो भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक भव्य सोहळा होता. स्टारकास्ट, अप्रतिम संगीत, भव्यता, देशभक्ती आणि उत्कृष्ट दिग्दर्शन या सर्व गोष्टींचा योग्य संगम साधल्यामुळं क्रांती हा चित्रपट आज 45 वर्षांनंतरही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तेव्हा आपणही हा चित्रपट जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अवश्य पहा. आता तर आपल्या मोबाईलमध्ये किंवा घरी लॅपटॉपमध्ये पण हा चित्रपट बघता येतो. तेव्हा आता आपण जाता जाता या चित्रपटातलं एक गीत ऐकूया आणि आजचा थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो इथंच थांबवूया. आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 4:01 झालाय आणि सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। सांज रंग म्हणजे संध्याकाळचे रंग, आणि आकाशात तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का, संध्याकाळी ना वेगळे रंग तुम्हाला दिसतात। जेव्हा सूर्य आपण पाहतो ना तेव्हा अट्रॅक्टिव्ह वाटतो, छान वाटू लागतो की वाव मस्त आहे, कारण तो लाल लाल लालसर कलर आलेला असतो, थोडासा त्यामध्ये येल्लो मिक्स असतो, इतकं सुंदर वाटतं ना, ते दृश्य बघतच बसावं असं वाटतं। पण असं होत नाही, ते दृश्य निघून जातं। आणि लाईफही तशीच आहे की जी फेज आपल्याला आवडत असते ना ती लाईफ टाईम नाही राहू शकत, म्हणून काय दुःख करायचं का। पण आपल्याला माहिती आहे बरं का की सूर्याच्या बाबतीत मावळतोय तर उद्या पुन्हा येणार आहे, तसंच आयुष्याचं असतं। जरी पण आयुष्यात ही फेज जाणार असेल तर पुन्हा आपण ती फेज आणू शकतो। त्यामुळे आयुष्यात ना बऱ्याच गोष्टी घडतात, त्या ॲक्सेप्ट करायच्या असतात। आणि यावरून एक शायरी आठवते मला, खाबो को सिर्फ देखना नहीं उन्हें पूरा करने का जुनून रखो। खाबो को सिर्फ देखना नहीं उन्हें पूरा करने का जुनून रखो। हालात चाहे जैसे भी हो, हालात चाहे जैसे भी हो, अपने अंदर हमेशा एक मैं कर सकता हूँ ये रखो। क्या ही बात आहे। आणि मंडळी खरं म्हणजे मजेत असाल ना, कारण मी तुमची लाडकी मैत्रीण तुमची संध्याकाळ रंगीन बनवायला, एन्जॉय करायला, खूप साऱ्या गप्पा मारायला आलेली आहे। त्यामुळे थोडंसं रिलॅक्स व्हा, कारण ही वेळ तुमचीच आहे। मनातला सगळा थकवा बाजूला ठेवायचा आहे आणि या सुंदर संध्याकाळी माझ्यासोबत गप्पा मारायच्यात, कारण आयुष्य कितीही व्यस्त असलं तरी स्वतःसाठी काही क्षण जगायलाच हवेत ना। मग चला तुमच्या आवडत्या गाण्यांची, सुंदर गप्पांची आणि कलात्मक विचारांची साथ घेऊन रंगवूयात ही संध्याकाळ। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 5 तारखेला म्हणजेच काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी उसळली होती बरं का. आणि काल अखेरीस बरेच नेते बिनविरोध होणार आणि या निवडणुकीत आजवर काय काय घडलं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर खरं म्हणजे मंडळी, नेवासे सेवा सोसायटी मतदारसंघ शंकरराव गडाख हे एकमेव अर्ज दाखल झालेला आहे. तर शेवगाव सेवा सोसायटी मतदारसंघ चंद्रशेखर घुले यांचा देखील अर्ज दाखल झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, निवडणूक जाहीर होण्याआधीच नेत्यांच्या गाठीभेटी घेणारे विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी अखेरीस अर्ज भरलाच नाही आहे. आणि बिनविरोध बैठकीचं प्रमुख केंद्र असलेल्या संगमनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून 2 अर्ज दाखल निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. तसंच आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील स्वतः उपस्थित होते. आणि पुणे इथं आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले नेते बाळासाहेब नाहटा यांचा श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल झाला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे अर्ज दाखल झालेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

की तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग मध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आपला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 मध्ये ना, किंवा त्या अंतर्गत आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर तर्फे आपल्या जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायतींमध्ये 4 प्रकारे कचरा वर्गीकरण ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. बरं का, घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावं आणि गावांमध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील प्रकल्प संचालक पाणी आणि स्वच्छता याचे राजेंद्र देसले यांनी दिली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगरमध्ये 142 गावांमध्ये 4 प्रकारे कचरा वर्गीकरण मोहीम सुरू आहे, जी खूप महत्वाची आहे. तर याबद्दल तुमचं काय मत नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आज मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा हलचल हे छान हलचल मधलं राफ्ता राफ्ता हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि आता संध्याकाळचे 4:45 झालेले आहेत आणि मंडई हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व फॉर्मॅटमधील कॅप्टन पदाचा राजीनामा दिलाय बरं का. आणि याबाबत तिनं इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. यामुळे आता भारतीय महिला टीमचा धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि मंडई आपण ना आपले म्हणजे हरमनप्रीत असेल आणि त्यांना आपण आपलं एक प्रेरणास्थान म्हणतो किंवा आपण त्यांचे फॅन असतो. आणि त्यांनी जेव्हा असं काहीतरी आपल्याला सांगितलं किंवा अशी काहीतरी त्यांच्याबाबत अपडेट आली ना असं वाटतं अरे यार हे का झालं, तिनं असं का केलं, असे अनेक प्रश्न असतात. आणि पुढे कोण आता धुरा सांभाळणार, पुढे कोण कॅप्टन होणार हा देखील प्रश्न असतो. तर पुढे कोण असेल कॅप्टन नक्की कळवा 90111923 या संपर्क क्रमांकावर. वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:50 झालेत आणि सांज रंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, दिल्लीतील 23 वर्षीय उपासनानं चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून कंटेंट क्रिएशन मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आता ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून चांगली कमाई करतेय. बरं का, समोर आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिना तिच्यासाठी आतापर्यंतचा सगळ्यात जास्त कमाईचा महिना ठरलाय. विशेष म्हणजे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 14,000 फॉलोअर्स होते, तरीही ब्रँड कोलॅबरेशनच्या माध्यमातून तिनं एका महिन्यात 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे विचार करा, कंटेंट क्रिएशन, जे आपण म्हणतो की कंटेंट क्रिएशन हा बिझनेस म्हणून पण आपण पाहू शकतो, पण त्यामध्ये कंटेंट काय असावा, काय क्रिएट करायला हवं हे देखील समजलं पाहिजे. त्याचं नॉलेज आलं की आपणही चांगल्या प्रकारे कमाई करू शकतो. याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्या हातातलं नोकरी जी आहे ती सोडा आणि हे करा, नाही. तर तुम्ही शिकत राहा, वेगवेगळं कंटेंट क्रिएटर कसे कंटेंट क्रिएट करतात हे नॉलेज घ्या आणि छान कंटेंट शोधून तुम्ही देखील तो कंटेंट क्रिएट करू शकता, हे देखील तुम्ही करू शकताय. मात्र त्यासाठी तुम्हाला आधी शिकावं लागेल काय अपेक्षित आहे लोकांना, हे बघावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हीही छान कमवू शकताय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत. मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सांजरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी कधी कधी ना आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं घडत नाही बरं का. काही गोष्टी उशिरा मिळतात, काही गोष्टी मिळतच नाहीत, पण म्हणून आपला प्रवास थांबवायचा नसतो. आपल्या आयुष्यात काय नाही यापेक्षा जे आहे त्याची किंमत ओळखायला शिका. कारण आनंद हा मिळालेल्या गोष्टींमध्ये नसतो, तर त्या गोष्टींकडे आपण कसं पाहतो यामध्ये असतो. खरंच एखादी छोटीशी भेट, कुणीतरी मनापासून विचारलेली विचारपूस, घरच्यांसोबत घालवलेला वेळ, या छोट्या छोट्या गोष्टीच तर आयुष्य सुंदर बनवत असतात. म्हणून आज थोडं थांबा, आजूबाजूला बघा आणि मनात म्हणा जे आहे तेही खूप सुंदर आहे. अशाच छोट्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या गप्पांसोबत ऐकत रहा सांजरंग हा शो. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 एफएम वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई शासकीय कार्यालयातील किचकट प्रक्रियेमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही खर्ची पडतात बरं का. आणि यासाठी शासनानं सुधारणा उत्सव अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय. या अभियानाअंतर्गत महापालिकेच्या कोणत्या सेवेत अडथळा येतोय, कुठली कागदपत्र अनावश्यक आहेत आणि कोणती प्रक्रिया कमी करता येऊ शकते याबाबत नागरिकांकडून सूचना मागवून त्यानुसार प्रशासकीय प्रक्रियेत बदल करणार आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आपला सुधारणा उत्सव अभियानाअंतर्गत आपली अहिल्यानगर महानगरपालिका किंवा महापालिका नागरिकांकडून सूचना मागवणार आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे आणि यामुळे तर खूप काही जी कामं आहेत जी खूप किचकट झाली आहेत किंवा खूप वेळ लागतो, खूप वेळ वाया जातो आपला. कारण बऱ्याचदा आपल्याला असं असतं की शासकीय काम म्हटलं की अरे यार का आजचा दिवस जाणार असं म्हणतो, तर असं होऊ नये. त्यासाठी हे खूप महत्वाचं ठरणार आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी कर।

रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या जिल्ह्याची पावसाची सरासरी ही 448.1 मिलीमीटर असताना यावर्षी ना प्रत्यक्षात केवळ फक्त 299 मिलीमीटर एवढाच पाऊस झालाय बरं का. आणि तब्बल 33% पावसाची तूट आहे. आणि आपल्या जिल्ह्यातील नागापूर म्हणजेच अहिल्यानगरमधील नागापूर असेल, सुपा, पांढरी पूल या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना पाणी पुरवठा होत असलेल्या मुळा धरणातील पाणी साठा यावर्षी 25% कमी झालाय. आणि गेल्या वर्षी या धरणात 26,000 दशलक्ष घनफूट पाणी साठा होता आणि या तुटीचा परिणाम थेट 2,663 उद्योगांवर होण्याची शक्यता आहे. आणि उद्योगांपुढे पाणी कपातीचं सावट निर्माण झालेलं आहे. मुळा धरण असलेल्या राहुरी तालुक्यात आतापर्यंत 159.2 मिलीमीटर पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत या तालुक्यात 438.3 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फक्त 289.1 मिलीमीटर पाऊस कमी असल्यानं त्याचा परिणाम धरणातील पाणी साठ्यावर देखील झाला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जिल्ह्यात 2,663 उद्योगांवर पाणी कपातीचं सावट आलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आता सगळ्यांवरतीच आहे. आणि यामुळे अनेक गोष्टी घडणार, यामुळे महागाई होणार, यामुळे दुष्काळ तर जाहीर झालेलाच आहे. आणि यामुळे जर उद्योगच होणार नाही तर कामगारांना देखील प्रश्न असेल. त्यामुळे ही सगळी सिच्युएशन कशी फेस करायची आता हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पितृपक्षाच्या या पवित्र काळात आपल्या पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान स्वेच्छेने दान करून आपण स्नेहालयातील 450 लाभार्थ्यांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य घेण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपले अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. यासाठी संपर्क क्रमांक आहेत संगीता सानप 90110201 78, भारत 90110201 76, ताज शेख 90110288. पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, श्री क्षेत्र मोहटा देवी येथील ना शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मदाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी ना सोमवारी म्हणजे कालच मोहटा देवी गडावर भेट देऊन विविध विकास कामं जी आहेत आणि भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. आणि नवरात्र उत्सवाच्या काळात गडावर मोठ्या संख्येनं येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं नियोजन करावं अशा सूचना त्यांनी दिल्यात. आणि म्हणजे अशा प्रकारे आता सगळीकडेच आपल्या इकडे आपल्या नगरमध्ये केडगाव असेल किंवा मग बुरानगर असेल, तसंच मोहटा देवी असेल आपला पाथर्डीमधील, तर इकडे ना सगळीकडे आता सध्या लगबग चालू आहे ती म्हणजे नवरात्र उत्सवाची. कारण आता भाविक भक्त जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करणार दर्शनासाठी, आणि त्यामुळे योग्य सोय असणं सुविधा असणं खूप महत्वाचं आहे. तर ते सगळीकडे चालू आहे. आणि भाविक भक्त आपल्यासारखे जे वेडे भक्त आहेत त्यांना पण मी एक विनंती करेल की गर्दी करू नका, वेळ मिळेल तसं सगळ्यांनी जाऊन या. आणि जरीही तिथे जाता आलं नाही मंदिरात, तरी लांबून जरी दर्शन घेतलं ना तरी पण देवाला छानच वाटतं. मनात श्रद्धा असणं हे खूप महत्वाचं आहे, तर श्रद्धा ठेवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आरजे कोमल.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:55 झालेत आणि सांझ रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. 5:55 म्हणजेच 6 वाजतायत, म्हणजेच आता तुमचा निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, एल निनोनं ना महाराष्ट्रावर दुष्काळाचं ढग गडद केलेत बरं का. आणि राज्यात यावर्षी 19% कमी पाऊस झाला असून धरणात फक्त 74% पाणीसाठा आहे. त्यामुळं 16 ऑक्टोबरपासून सर्व मनपा नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेत. आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय की जलसंपदानं 31 ऑगस्ट 2027 पर्यंतच्या उपलब्ध पाणीसाठ्याचं धरण आणि वापरनिहाय सविस्तर नियोजन केलं आहे आणि पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता सध्या पाण्याचे खूप हाल होऊ शकतात येत्या काळामध्ये. त्यामुळे पाणी आपण खूप उडवतो, खूप सांडवून देतो, तर ते न करता जपून पाणी कसं वापरता येईल याकडे लक्ष द्या. माहिती आहे, काही भागामध्ये रेग्युलर पाणी येतं, जास्त वेळ पाणी येतं, मग याचा अर्थ असा नाही आहे की आपण खूप पाणी वाया घालवावं वगैरे. नाही, आपण जपून पाणी वापरायचं आहे कारण पुढील काळ खूप जास्त संकटाचा असू शकतो. आणि त्यामुळे काळजी घ्या, पाणी वाचवा, झाडे लावा, हे पण खूप महत्वाचं आहे. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. खरं म्हणजे खूप सारं बोलायचं, अजून खूप सारी मजामस्ती करायची इच्छा तर आहेच, पण काय करावं, वेळोअभावी थांबावं लागतंय. आणि इथेच थांबतोय, पण उद्या संध्याकाळी पुन्हा भेटणार आहोत सांझ रंगमध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर। श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आपला नगर डायरी हा शो सुरू झालाय आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मित्रांनो, नुकतंच आपण सगळ्यांनी उत्साहात गणेश उत्सव साजरा केलाय बरं का। आणि यावर्षीचा नगरमधला गणेश उत्सव नेहमी लक्षात राहणार आहे आणि मला एक खंत नेहमी राहणार आहे की यावर्षी पहिल्यांदा असं झालंय की मी स्वतः आरस बघायला देखावे बघायला गेले नाही, कारण नगरची गर्दी। हो, नगरमध्ये यावर्षी प्रचंड गर्दी होती। पुण्याचं जसं दृश्य असतं तसंच दृश्य यावर्षी आपल्याला बघायला मिळालंय। आणि त्यातली त्यात शनेश्वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य टिळक मित्रमंडळाचा देखावा हा बघण्यासारखा होता आणि खूपच छान प्रतिसाद नगरकरांनी यावेळी दिलाय। तर याचबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत आणि याचबद्दल आज आपल्यासोबत आहेत याच मंडळाचे अध्यक्ष अक्षय गाडळकर, उपाध्यक्ष विकी कानडे आणि त्या देखाव्याचे लेखक दिग्दर्शक नीरज माई। नमस्कार, तुमच्या तिघांचं देखील रेडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर खरं म्हणजे मला खूप अभिमान वाटतोय नगरकरांना सांगताना की आपल्या मंडळाची जी स्थापना आहे ती 1967 साली झालेली, म्हणजे अनेक वर्ष झालेत। आणि हे जे मंडळ आहे किंवा हे जे ट्रस्ट आहे त्याचे संस्थापक आहेत गोरख पाडोळे आणि निलेश गाडळकर, या दोघांचं देखील खूप खूप कौतुक वाटतंय। तर सगळ्यात पहिले मी अध्यक्षांकडे येते। तर सर, खरं म्हणजे सगळ्यात आधी तर खूप कौतुक वाटतंय आपल्या मंडळाचं आणि तुमचं देखील की इतका छान देखावा तुम्ही सादर केला। तर आम्हाला स्थापनेपासून जाणून घ्यायला खूप आवडेल, तर आपल्या मंडळाची स्थापना कशी झाली?
2: नमस्कार, मी लोकमान्य टिळक मित्र मंडळ अध्यक्ष अक्षय अरुण गाडळकर। तर मंडळाची स्थापना ही खूप जुनी आहे, 1967 सालापासून आहे। ते टिळक रोडवरती नागेश्वर महादेव मंदिर होतं, तिथे ते आजोबा वगैरे ते मंदिरामध्ये रोज पूजेसाठी जात होते। त्याच्यानंतर ते त्यांनी असं ठरवलं की एक मूर्ती बसूयात गणपती बाप्पांची, तर मग ते छोटं मंडळ चालू केलं पहिल्यांदा त्यांनी टिळक रोडवरती। तर मग जसे त्यांना माणसं अटॅच होतील तसे ते माणसं अटॅच करत गेले। मग ते थोडस वर्गणीचा त्याचा काही प्रॉब्लेम, मग तो पण त्यांनी हळूहळू हळूहळू सगळे माणसं एकत्र येऊन सॉल्व्ह करत गेले। मग जसे ते पिढी चेंज होत चालल तसं ते मंडळ पण मोठं मोठं होत गेलं। तर एक 4-5 वर्षापासून ते मंडळ आमच्याकडे आले, म्हणजे आमच्या पिढीकडे आलं सगळं। तर आमचे ते मित्र असतील, मंडळाचे सभासद असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, म्हणजे पूर्ण जी टीम असेल तर ती टीम एकजुटीने राबती। आणि मग ते जसं आम्हाला वर्गणीला स्पॉन्सर असतात, स्पॉन्सरचे पण धन्यवाद, ते पण आम्हाला खूप मोठी अशी मदत करतात।
1: खरं म्हणजे सर, जेव्हा मी जसं सुरुवातीला पण म्हणाले की मला खंत वाटते की यावर्षी मला आरस बघायला किंवा देखावा बघायला जाता आलं नाही, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या इथलचा देखावा होता। कारण तिथे प्रचंड गर्दी होती आणि एकही दिवस गर्दी काही कमी झालेली दिसली नाही। पाऊस असो, कसंही वातावरण असो, पण गर्दी तशीच होती। तर हे सगळं बघून तुम्हाला किंवा मंडळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना कसं वाटलं?
2: आता हे पहिल्या दिवसापासूनच मुलांचे कष्ट होते। आपण जे कार्यक्रम केला, जे आरस केली ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिट झाली पाहिजे असं मुलांचं टार्गेट होत। तर ते मुलं काय करता येईल त्यासाठी ते झटत होते। आणि त्यात ते नीरज सर त्यांच्या पण टीमनी खूप छान असं काम केलं, जसं अपेक्षा होती आम्हाला त्याच्यापेक्षा भारी काम झालंय ते त्यांचं। मग ते मुलं अजून पण उत्साहात आहे। जसे नगरकर किंवा बाहेरचे बाहेर गावाकडले छोटे मोठे गावं असतील तिकडून मुलांना मेसेज येतात, फोन येतात की तुमचा कार्यक्रम, मंडळाचा कार्यक्रम खूप छान झाला म्हणे, आम्हाला यायला जमलं नाही पण लोकांनीच आम्हाला सोशल मीडियावरती ते दाखवून दिला।
1: आणि खरं म्हणजे सर, मागील 2 वर्षापासून, म्हणजे हे वर्ष जर धरलं तर आपण जिवंत देखावा सादर करतो आहोत, तर ही कल्पना कशी सुचली?
2: ही कल्पना पहिले तर आम्ही 2 वर्ष देखावाच केला नाही, त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी जो देखावा केला श्रीकृष्ण रासलीला हा देखावा केला होता। तर मग त्यावेळेस जरा मुलांचं असं म्हणणं झालं की आपण लाईव्ह आरस जाऊ, जेणेकरून की जे कलाकार आहेत नगरमधले ते सुद्धा उभारी भेटेल त्यांना थोडीशी काहीतरी, आणि काही रोजगार वगैरे काही असेल त्या गोष्टी पण त्यांना मिळून जातील। तर मग ते सगळ्या टीमनी ठरवलं की आपण इथून पुढे जे काही असेल ते लाईव्ह आरसच करायची।
1: आणि या वर्षीची आपली संकल्पना होती खंडेराया आणि बाणू यांचं लग्न, तर ही कल्पना कशी सुचली?
2: ते आम्ही क्रिकेट खेळतो, आमच्या इथे रोज संध्याकाळी जे मुले एकत्र येतात क्रिकेट खेळत असतो तर तिथं महिलांची चर्चा चालू होती की ती खंडेरायाची मालिकेची काहीतरी चर्चा चालू होती टीव्हीवर सिरियल होती त्याच्या ती चर्चेवरून मग ते आम्ही पुढचं नियोजन केलं की आपण यावेळेस खंडोबाची हे करू म्हणून आरस देखावा करू आणि मागच्या वर्षी जो शिवपार्वती विवाह तर त्याच्यात नागरिकांनी भरपूर आम्हाला साथ दिली म्हणजे त्यावेळेस सुद्धा रेकॉर्ड ब्रेक गर्दी मग ते आमचं थोडस चेंज होत गेलं आणि आमची एक खासी येते मंडळाची एंट्रीची मागच्या वेळेस महादेवांची एंट्री होती यावेळेस खंडेरायांची एंट्री
1: पुढच्या वेळेस कोणाची असू शकते
2: आता ते टाइम ओव्हर करूयात
1: आता सर खरं म्हणजे ही संकल्पना तुम्ही घेतली आणि महिलांच्या चर्चेतून तुम्हाला छान आयडिया मिळाली पण यासाठी तयारी खूप महत्वाची असते मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं तर त्याची सुरुवात कशी केली
2: ते आमच्या टीमने प्रत्येकाला एक मॅनेजमेंट दिलं चार चार जणांचा ग्रुप केलता टीम केली होती चार चार जणांची तयार तर ते टीमला प्रत्येकाला एक वेगवेगळं काम दिलं होतं की तुम्ही हेच काम कंप्लेंट करायचं मग ते काम कंप्लेंट करताना काय अडथळा येईल तो आम्हाला सांगायचा अध्यक्ष उपाध्यक्षांना सांगायचा ते अध्यक्ष उपाध्यक्ष फक्त जे एक मंडळाच्या नावासाठी पण ते पण जे जसं आपले मंडळाचे सभासद पाळतात ते पण दोघं तसेच पाळतात
1: आणि तुम्ही सगळे मिळून हे सगळं करता पण अडचणी यामध्ये खूप येत असतील कारण एखादी कोणतीही गोष्ट करणं सोपं नाहीये आणि यामध्ये एवढी गर्दी होणार हे माहीत असतं त्यांना सगळ्यांना हँडल करायचं मग या सगळ्यासाठी पूर्वतयारी काय असते तुमची
2: अडचणी तर भरपूर येतात म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक क्षणाला काही ना काही अडचण चालूच असते त्याला आपल्याला कसे सामोरे जाता येईल नागरिकांना त्रास कसा होणार नाही याची आपण तिथं जितकी काळजी घेते तितकी काळजी घेत असतो पण ह्यावेळेस आपण ते बॅरिकेड सुद्धा लावले होते पण ते त्यांचा पण उपयोग झाला नाही काही बॅरिकेडचा वगैरे मग आता आमचे ते गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मीटिंग बसली तर त्याच मीटिंग मध्ये आमचं असं ठरलं की पुढच्या वेळेस जे कार्यक्रम करायचा त्यावेळेस महिलांना सेपरेट जागा आणि पुरुषांना सेपरेट जागा असे आम्ही दोन कंबाईन करणार आहे
1: म्हणजे खरं म्हणजे आधी पूर्वतयारी तर होते पण त्याचबरोबर येणारा अनुभव देखील खूप काही शिकवून जातो जो तुम्हाला या वर्षीच्या अनुभवातून कळाला की महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे आपण जागा ठेवला पाहिजे किंवा व्यवस्था वेगवेगळी केली पाहिजे सर खरं म्हणजे हे सगळं करणं खूप कठीण आहे आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं सुंदर केलं अभिमान वाटतोय त्याचा पण आता मी येते आपले उपाध्यक्षांकडे तर आपले उपाध्यक्ष आज आहेत विकी कानडे जे आपल्यामध्ये आहेत नमस्कार तर तुमचा अनुभव कसा राहिला यांनी तर त्यांचा सांगितलं पण तुम्हाला कसं वाटलं
3: अनुभव म्हणजे सर्व आमचे मित्र परिवार आणि सभासद सर्व आम्ही एकजूट घेऊन होऊन सगळं कार्य पूर्ण केलं म्हणजे तेच एक असं भारी वाटतं की सगळे आमचे मुलं कोणाशी असं हे कर म्हणजे वाद नाही काही नाही सर्वजण आम्ही एकत्र होऊन हे सगळं कार्य पार पाडतो आमचं काम 15 ते 20 दिवस आधीच सुरू होतं त्यामुळे सर्वजण एकत्र येते आनंद असतो शेवटचे 5-7 दिवस अजून आनंद असतो जेवी आरस चालू होती त्यावेळी
1: आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं योगदान असतं ते म्हणजे जे कलाकार असतात स्थानिक कलाकार असतात जे आपल्या देखाव्यात असतात तर त्यांचं योगदान कसं राहिलं आपल्याकडे
3: त्यांचं योगदान म्हणजे ते आले म्हणून आरस झाली ते पण खूप महत्वाचे असतात त्यामध्ये त्यांना नीरज सरांनी जसं ट्रेन केलं तेच पुढे ते कार्य करत असतात
1: आणि खरं म्हणजे जेव्हा आपण कोणतं तरी काम करत असतो आणि समोर त्याची दाद मिळत असते जेव्हा तुम्ही स्टेजवर असाल आणि समोर गर्दी तुम्ही पाहत असाल तर मनामध्ये काय भावना होती त्यावेळी
3: आनंद वाटतो एवढ्या दिवसाचे सर्व सभासद आम्ही जे काम करतो त्याचे श्रेय जनता आम्हाला देते जनतेला जनतेकडून जे प्रेम भेटत त्याचाच आनंद असत
1: आणि खरं म्हणजे मला हे जे मंडळ आहेत ना त्यांचं खूप कौतुक वाटतं कारण ते या 10-12 दिवसात एवढं सगळं मंडळासाठी करतात देखाव्यासाठी करतात आणि प्लस त्यांना त्यांचं स्वतःच घरचं काम असेल त्यांचा व्यवसाय असेल हे देखील सांभाळावं लागतं तर हे सगळं कसं मॅनेज करता यावी
3: ते जसं होईल तसं जास्त करून मंडळातच येते सर्वजण घरचं काम पण करते जसं वेळ भेटन त्यावेळी मंडळात असते सर्वजण
1: आणि सर देखाव्यानंतर किंवा देखाव्याच्या मध्ये अनेक नगरकरांनी तुम्हाला भेटण्याची इच्छा पण व्यक्त केली असेल किंवा तुम्हाला भेटलेही असतील त्यांची प्रतिक्रिया सांगितली असेल त्यांना कसं वाटतं हे सांगितलं असेल तर असे कोणी आहेत का जे आठवणीत आहेत प्रतिक्रिया
3: तसं तर भरपूर आहेत पण जे आरस पाहिल्यानंतर जे येतात बोलतात की भो खूप छान आरस झाली, अशी आरस कुठंच नाही. जनता म्हणजे जे लोक येतात ते सर्व आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जो येतो त्याचाच आम्ही आनंद व्यक्त आमचा सामावून जातो.
1: आणि आता तुम्ही जसं सरांनी पण मगाशी सांगितलंय की आम्हाला काही कल्पना सुचल्या की जसं की महिला आणि पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था करणं, तर यावर्षीच्या सगळ्या तुमच्या अनुभवातून किंवा यावर्षी तुम्ही जे जे पाहिलं त्यावरून काय वाटतंय की पुढच्या वर्षी काय काय करणार आहात नवीन?
3: आम्ही ह्यावेळेस स्क्रीन शेवटचे 2 दिवस स्क्रीन लावली, त्यामुळं भरपूर असा काही जण स्क्रीनवर पाहतात काही जण लाईव्ह पाहतात, त्यामुळं गर्दी थोडी डिवाइड होती. आणि ज्याने आम्ही जास्त करून महिलांची सुरक्षा याकडे ध्यान देणार आहे. पहिले देत होतो आता पण देणार आहे.
1: अच्छा,
3: आरएस मध्ये.
1: आणि जेव्हा तुम्ही हा देखावा साकारला तर तुम्हाला कोणता संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा होता या देखाव्यातून?
3: कला सादर करायची, अजून जे कलाकार येतील त्यांना जी कला सादर करायची ते आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ.
1: खरंच कलाकारांना योग्य ते स्टेज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे प्रत्येक वेळी, जो खूप महत्वाचा आहे. कारण बऱ्याचदा कलाकार लोकांना हसवतो, लोकांना लोकांचं मनोरंजन करत असतो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय. पण तुमचं ही कल्पना खूप छान आहे आणि खरं म्हणजे ही कल्पना तुम्ही अशीच पुढे घेऊन जावी ही आम्ही इच्छा व्यक्त करतो नगरकरांकडून पण आणि रेडिओ नगरच्या टीमकडून पण. तर आता मी हा जो देखावा होता त्या देखाव्याचे लेखक दिग्दर्शक नीरज माये सर, खरं म्हणजे खूप सुंदर देखावा होता. सगळ्यात आधी तर तुमचं कौतुक, जसं मंडळाचं कौतुक तसंच तुमचं खूप कौतुक.
4: धन्यवाद मॅडम.
1: तर तुमचा कसा अनुभव राहिला हा सगळा?
4: अनुभव म्हणजे प्रथमतः आम्ही लोकमान्य मित्र मंडळ सर्व मंडळातील सभासदांचं मी खरंच ऋणी आहे की त्यांनी मला हा रंगमंच, हा माझ्यासाठी एक रंगमंच आहे, त्यांनी मला हा रंगमंच उपलब्ध करून दिला. प्रथमतः त्यांचे मी मनापासून आभार मानतो. जवळजवळ मल्हार बानू विवाह या टीममध्ये जवळजवळ 28 जणांची टीम होती ओव्हरऑल, लाईट्स असेल मेकअप असेल तसं, तर ओव्हरऑल 30 जणांची टीम झाली ती पूर्ण. तर खूप आज इतकं प्राऊड फील होतं आणि मंडळाने जो विश्वास दाखवला, मी मंडळाला म्हणलं होतं सर माझ्यावरती विश्वास ठेवा, मागच्या वर्षी पण गाजवलं, शिवपार्वती विवाह केला त्यावेळेस पण गाजवलं आणि ह्यावर्षी पण माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्या दुप्पट गाजवणं. मंडळाने जो विश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल मी खरंच सगळ्यांचा ऋणी आहे आणि त्यांच्यामुळेच हे सगळं घडतंय. खूप परिश्रम आहेत मंडळातले. जवळजवळ 1 महिनाभर आधी जवळजवळ मंडळामध्ये 100 हून जास्त मुलं आहेत, तर दिवस रात्र कष्ट करतायत, जीवाचं पाणी करून, जीवाचं रान करून, सगळ्या गोष्टी उभा करणं, येणारा खर्च असेल, सगळ्या गोष्टी असतील. ह्या आरसला जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये सहज गेले असतील, कारण की एवढं उभं करणं खरंच छोटी गोष्ट नाहीये. मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी, यांचं मॅनेजमेंट असेल अतिशय उत्तम. काही जणांना मंडळातल्या दवाखान्याचा प्रॉब्लेम होता, दवाखाना असून पण मंडळात काम करत होते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अध्यक्षांना काही अडचणी आल्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्याच आहेत, पण खरंच खूप मी खरंच ऋणी आहे सगळ्यांचा की त्यांनी मला एवढं मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कलाकारांना मूर्ती देखाव्यामध्ये कलाकारांना जिवंतपणा दाखवता येत नाही, जिवंत देखाव्यामध्ये कलाकारांना जिवंत कला सादर करता येते आणि तिथे कुठेही वन मोर नसतो. कलाकारांचे पण भरपूर अहोरात्र कष्ट आहेत. जी टीम होती काही टीम नाशिकची होती, जे लीड रोल करत होते भूषण सर, ते भोरमधले आहेत, त्यांचा रोजचा ट्रॅव्हलिंग असेल, त्यांचं ट्रॅव्हल असेल, सगळ्या गोष्टी. त्यांनी जवळजवळ 10-15 फिल्म केलेत आतापर्यंत, सिरियल केलेले आहेत, त्यांनाही अतिशय चांगला प्रतिसाद दिला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि अजून एक विशेष मला वाटतंय की मी जी आरस केली रेडिओ नगरचं पण खूप खूप धन्यवाद, कारण की सगळं रेकॉर्डिंग आम्हाला तुमच्या इथूनच करून भेटलंय. अतिशय सुंदर अशा प्रकारचं रेकॉर्डिंग तुम्ही आम्हाला पण सहकार्य केलं, त्याच्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद. मंडळाने आम्हाला कोणतीच कुठल्याही प्रकारची कमी पडू दिली नाही. जीवन असेल, राहणं असेल, कलाकारांचं अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद होता. आणि सगळे मंडळातले सगळे समजून घेणार आहेत. इतकी छोटी मदत म्हणजे हार जरी लागला, छोट्या छोट्या गोष्टी जरी लागल्या तरी वेळेवर ती मला 5 मिनिटात पोहोचत होत्या. इतकं डेडिकेशननं काम करणं खरंच मंडळाचे खरंच कौतुक आहे. त्याबद्दल आता मी कलाकारांकडे बोलतो. जवळजवळ 25 जणांचं टीम होती आपली, 25 ते 30 जणांची टीम होती. मेकअप आला, कॉस्ट्युम आला, सगळ्या गोष्टी आल्या. अतिशय सुंदर मॅनेजमेंट केलं होतं मंडळाने सगळ्या गोष्टींचं. कलाकारांचे जवळजवळ 4 दिवस आधी, मी गणपतीच्या 4 दिवस आधी जवळजवळ 4 दिवस सलग प्रॅक्टिस करत होतो. मी स्वतःच्या घरी पण कलाकारांना बोलवायचो, जे नगरमधले कलाकार आहेत त्यांना बोलवायचो. रात्री 8 ते 9 माझ्या स्वतःच्या घरी मी प्रॅक्टिस घेत होतो. आणि नंतर सगळे एकत्र आल्यानंतर 2 दिवस तर आम्ही सलग 2 दिवस रोज प्रॅक्टिस करायचो.
1: आणि जेव्हा यांनी तुम्हाला सांगितले की या वर्षी आपल्याला खंडेराय आणि बाणूंचं लग्न करायचंय किंवा हा सोहळा दाखवायचा आहे, तर तेव्हा मनामध्ये काय कल्पना आली? कारण कल्पना येतात, मग एक कल्पना उचलणं खूप कठीण होतं, तर मग ते कसं झालं?
4: अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराय आहेत, प्रत्येकाच्या घरात खंडेराय आहेत. तर मला प्रत्येकाच्या मनात खंडेराय पोहोचवायचे होते. की मंडळाने मला सांगितलं होतं की देखावा आपल्याला हा सादर करता येईल का, मला असा पहिला प्रश्न त्यांचा होता. म्हणलं सर 100% होऊ शकतं आणि मी सुंदरच करणार. आणि प्रत्येकाचं कुलदैवत असल्यामुळं तो जो खंडोबासोबतचा जो लढा आहे, ते देवाबद्दलचं प्रेम आहे, ती आदर आहे, त्याला जी भक्ती आहे, ती प्रत्येकांच्या मनात मंडळाने एक विचार केला होता की ती प्रत्येकांपर्यंत पोहोचली पाहिजे. की खंडेराय आपलं दैवत आहे, तर ते दैवत प्रत्येकांपर्यंत आपण समोर कसं सादर करू शकतो, ही मंडळाची भूमिका होती. आणि त्या भूमिकाला सगळ्यांचे कष्ट भेटले आणि ते आम्ही सादर केलं.
1: जेव्हा लेखक म्हणून लिहित होतात आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणून हे सगळं तुम्ही मॅनेज करत होतात, देखावा बसत होतात, तेव्हा काय आव्हान होतं मोठं?
4: सगळ्यात मोठं लीड की 25 जणांची टीम एकट्याने हँडल कशी करायची. सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल विचार करून प्रत्येक, म्हणजे जे डान्सरची टीम होती, मी ठरवून घेतला होता वेळ. डान्सरच्या टीमला किती दिवस द्यायचे किंवा किती वेळ द्यायचा, कलाकारांना किती वेळ द्यायचा, लीडचे कलाकार आहेत त्यांना किती वेळ द्यायचा, प्रत्येकाच्या टायमिंगनुसार सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करून सगळं एक शेड्यूल बनवलं होतं. जसं फिल्मच्या वेळेस बनवतात, फिल्मच्या वेळेस बनवतात, त्याप्रमाणे शेड्यूल बनवलं. आणि मग कलाकारांची प्रॅक्टिस वगैरे. राहिला प्रश्न लिखाणाचा, लिखाण खूप साऱ्या गोष्टी जवळजवळ महिनाभरा आधीपासून सर्च करत होतो. सिरियल पाहिल्या खंडोबाच्या, काही पुस्तकं असतील ती वाचली. आणि मग त्यामधून आपल्याला काय घ्यायचं, काय कुठे सूट होईल, ते सगळ्या गोष्टीचं एक गणित केलं. म्हणजे एक एक फुल वेचत चाललो आणि त्याच्यानंतर हार तयार केला.
1: मस्त. ते खूप महत्वाचं आहे, कारण एकही फुल सुटता कामा नये, हाराचं पूर्ण जे शोभा आहे ती जाऊ शकते. पण त्यामध्ये महिला होत्या, मुली होत्या, आणि सगळ्यात महत्वाचं ते होतं, साहजिक आहे अध्यक्ष असतील किंवा त्यांची टीम असेल ती तर तिथे असेलच, पण मुलींना पुढच्यांकडून वेगळे शब्द येऊ नयेत किंवा मुलींवरती काही वेगळा उच्चार होऊ नये, यासाठी काय तुम्ही काळजी घेतलीत किंवा मंडळानं काय काळजी घेतली?
4: ती गोष्ट पण लिखाणातच आली, दिग्दर्शनातच आली. लिखाणात दिग्दर्शनात एक पण अशी गोष्ट अशी नाही आहे की खूप विचार करून, म्हणजे कुठं कोणत्या गोष्टीला गॉलगट लागू नये ह्या गोष्टीचा खूप विचार केला होता आधी मी. स्टोरी लिहिल्यानंतर मंडळाकडे जाऊन ती वाचली, त्यांना ऐकून दाखवली, रेकॉर्डिंग ऐकून दाखवली, रेकॉर्डिंग केल्यानंतर याच्यातलं काय कुठं काय चुकतंय आपण ते कट करूया सगळ्या गोष्टी. याच्या गणपतीच्या आधी 10 दिवस आम्ही रोज भेटत होतो. मंडळाचे अध्यक्ष असतील, विकी सर असतील, अक्षय सर असतील, मंडळाचे सगळे सभासद असतील, रोज जवळजवळ 10 दिवस आम्ही रोज भेटायचो की काय करता येईल यावरती. आणि कथा म्हटल्यानंतर शॉर्टकट वापरून जमत नाही. काहींचं म्हणणं होतं की टाइम लिमिट जास्त होतोय, 28 मिनिटाचा ऍक्ट होता सगळा. ऍक्च्युली तो 40 मिनिटापर्यंत गेला होता, पण 40 ते 28 केलं, कारण इतक्या वेळ पब्लिक पण थांबणार नाही, त्या गोष्टीचा पण विचार करावा लागतो. सो मग काही गोष्टी कट करून आपण तो 28 मिनिटापर्यंत घेऊन गेलो. आणि मग त्याच्यात सरस असे सगळ्या गोष्टी टाकल्या की ज्या खिळवून धरतील, म्हणजे नॉट अ जोक की 30 मिनिटं आपण ऑडियन्स पकडून ठेवायचं. त्या सगळ्या गोष्टींचं गणित करून, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तीच कन्सेप्ट लिहिली. रेकॉर्डिंग तुमच्याकडेच केलंय हे तर सगळं माहिती आहे तुम्हाला. रेकॉर्डिंग केलं, त्याच्यानंतर त्याला म्युझिक दिलं, त्या गोष्टीत माझे जवळजवळ 15 दिवस गेले.
1: खरं म्हणजे आता आपले ऑडियन्स 30 सेकंदावर आले तर रील्समुळे, आणि त्यांना 30 मिनिटं थांबवून धरणं हे खूप महत्वाचं होतं. तर यामध्ये कलाकारांची निवड कशी केली तुम्ही?
4: मी थिएटर केल्यात, फिल्म केल्यात, म्हणून प्रत्येक गोष्ट अभ्यास केली, प्रत्येक कॅरेक्टरचा अभ्यास केला की हा कुठे बसेल. कास्टिंगचा विषय आला तोच, हेच कलाकारांचा. तर मग महासा कशी असेल, बानू कशी असेल, कलाकारांची एक शेड असते. तो खंडू कसा असेल, त्यांचा अभिनय, कोणती शेड जाती आहे, ह्या सगळ्या शेड तयार केल्या अगोदर. जे मेन कलाकार 15 आहेत त्या 15 कलाकारांच्या शेड तयार केल्या. शेड केल्यानंतर सर्च केला कोण कुठं जात आहे. प्रत्येक कॅरेक्टरला माझ्याकडे 3 ऑप्शन होत असतात, म्हणजे हे फिल्मपासून शिकलोय, ए बी सी डी. म्हणजे जर माळसा जी करती, माळसाच्या रोलला 3 ऑप्शन होते माझ्याकडे. पुण्याच्या 2 ऍक्टर होत्या आणि नगरमधली 1 होती. मग 3 शेडमध्ये कोण परफेक्ट बसते, ते ऍक्टर कशी आहे, काय स्वभाव, राहणीमान, सगळ्या गोष्टीवरती विचार करूनच आपण रोल दिला.
1: आणि कास्टिंग करताना जसं तुम्ही सांगितलं की 3 शेड तुम्ही ठेवला होता, किंवा प्रत्येकाला आपल्याला ऑप्शन ठेवावाच लागतो, कारण कधी कोणाला काय होईल किंवा कधी कोणी कोणी हे पण होतं वगळत पण, तर असं काही झालं का यावेळी?
4: एक अनुभव आला, एका डान्सर मुलीचा आहे ना पाय थोडस मुरगळा गुडघ्यामध्ये, आणि तिला थोडस मुरगळा म्हणजे काहीतरी लागलं असेल, तिला इंजुरी झाली. तर ती म्हणली, दादा माझ्या पायाला लागलंय पण तुम्ही काळजी करू नका, मी नाचणार, मी माझं काम पूर्णच करणार, मी इथं काम करायला आली. आणि तिने खरंच तिच्या पायाला लागलेला असून पण तिने शो केला. अक्षरशः अध्यक्षांनी त्यांना पायाला जे बेल्ट वगैरे असतो तो आणून दिला आणि त्या मुलीने केलं. आणि सगळ्या ज्या मुली होत्या डान्सर मुली, विशेषतः कोमलताई, कोमलताईंना प्रचंड मानावं लागेल त्यांना, कारण की एवढी टीम उभा करून त्यांनी ते एवढं सारा सपोर्ट केला. एवढ्या लांब ट्रॅव्हल्स करून आल्या आल्या आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली, म्हणजे आदल्या दिवशी, आरच्या आदल्या दिवशी त्या आल्या. त्या तिकडून आल्यानंतर मला फोन आला की सर आम्हाला 3:30 होतील, पण आता मलाही काहीतरी वाटणार, मी एक माणूस आहे ट्रॅव्हल करून येत आहेत. मी त्यांना एकच म्हणलं, मॅडम थोडी रेस्ट करा, आपण त्यानंतर करूयात. ते म्हणलं, नाही सर प्रॅक्टिसला वेळ नाही, आपण आत्ताच चालू करूयात. हा त्यांचा मोठापणा आहे, हे ते कलेला जपणारे आहेत. आज भूषण सरांचंही खूप छान काम आहे, त्यांचंही प्रत्येक ठिकाणी काम चांगलंच करतात. आणि भूषण सरांची कास्टिंग अशी झाली की आम्ही एक फिल्म केली होती रांगडा म्हणून, एक फिल्म केली होती, तर त्या फिल्ममध्ये ते हिरो म्हणून केले होते. आता ह्या फिल्मचा कालावधी आहे जवळजवळ 6 ते 7 वर्ष. 7 वर्षानंतर मी ज्यावेळेस कास्टिंग केलं त्यांना फोन केला, भूषण सर, भूषण दादा म्हणतो मी त्यांना, भूषण दादा मी असं असं करतोय. ऍक्च्युली त्यांनी कधीही लाईव्ह शो केलेले नाही आहेत, फक्त फिल्म आणि सिरियल केल्यात आत्तापर्यंत. त्यांना संकल्पना सांगितली, त्यांना कन्व्हिन्स केलं की सर अशाने अशा गोष्टी असतील, सगळे प्लॅन सांगितला. त्यांनी अगोदर विचारलं की मंडळ कसं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मी त्यांना म्हणलं, सर मी तुमच्याकडून आणि त्यांच्याकडून एक पण तक्रार येऊ देणार नाही.
1: आणि सर मला सांगायला आनंद होतोय, माझ्या भावाला सुद्धा खंडेराय एवढे आवडलेत ना, खूप कौतुक झालंय त्यांचं. कोमल ताई जे म्हणाला त्यांचं तर आपण सगळ्यांनीच पाहून आहोत, ऐकून आहोत, त्यांचंही खूप कौतुक झालेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की कलाकार एक मुलगी होती जिच्या पायाला लागलं, कलाकार चांगला भेटणं हे खूप महत्वाचं आहे. आणि कलाकार असा असतो की जो कला जिथे आहे तो त्याची ती पूर्ण करूनच जातो, त्यामुळे सगळे कलाकारांचंही कौतुक आहेत.
4: अजून एक गोष्ट नमूद करतो की नगरमध्ये मला टीम खूप चांगल्या भेटल्या. नगरमध्ये माझ्या 5 आरस होत्या, लोकमान्य मित्रमंडळ, नंदनवन मित्रमंडळ, माळीवाड्यात 1 होती महालक्ष्मीची, आणि हिरकणी म्हणून 1 होती दिल्ली गेटला. तर एक आवर्जून विशेष करू शकतो, सगळी टीम मला चांगली भेटली, सगळे कलाकार चांगले भेटले आणि सगळ्या आरस चांगल्याच झाल्या. खरंच त्या रंगदेवतेचं काय म्हणावं, ते असेल तिचा आशीर्वाद. खूप प्रचंड वेगळा अनुभव आला यावर्षी.
1: मग पुढच्या वर्षीचं काही ठरवलं या वर्षी?
4: पुढच्या वर्षीचं मी आज मंडळाला शब्द देतो की पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त गर्दी असेल. अजूनपर्यंत आता ते टायमिंगला एक सरप्राईज तुम्हाला देऊन टाकूयात.
1: नक्कीच नक्कीच, आम्ही उत्सुक आहोत. मी पुन्हा अध्यक्षांकडे येते. तर सर, तुम्हाला या कलाकारांसोबत कसा अनुभव आला?
2: आता हे जे कलाकार होते सगळे, ते कलाकार जे त्यांची कला सादर करतात, आता समजा आपल्या ती जी ऑडिओ होती त्याला 30 मिनिटाचा टायमिंग होता, तर त्या 30 मिनिटाच्या टायमिंग मध्ये कलाकार दमून जायचे, म्हणजे नाही का दम लागायचे. आता एक कोमलताई असतील, भूषण सर असतील, भूषण सरांना ती जी तलवार आहे त्यांची ती जरा हेवी वेटची होती, त्याच्यामध्ये ते एक रॉड वगैरे टाकला होता आम्ही ते जाळ काढण्यासाठी, तर ती हेवी असल्यामुळे त्यांचा पण हात एक बाजूने थोडा प्रॉब्लेम देत होता. तर मी आता कलाकार तरी उत्साहित असायचे, आता समोरचे नागरिकांची गर्दी पाहून नागरिक जसे ते त्यांचे रिॲक्ट करायचे नागरिक, तसे त्यांना उत्साह यायचा, यांचा उत्साह पाहून मग आम्हाला इतकं छान वाटायचं ना की जे आपण काम करतोय ते पूर्ण नगरमध्ये कोणी केलं नाही. जे कलाकार आपल्यासाठी झुरत आहेत, जे आपण त्यांना शब्द दिलता की जे ह्या वर्षी सुद्धा, मागच्या वर्षी तर आपल्या मंडळाचा नंबर एकच आलता महानगरपालिकेमध्ये, ह्या पण मंडळ ह्या वर्षी सुद्धा आपल्या मंडळाचा एकच नंबर यायला पाहिजे. तर ते त्यांनी शब्द असा दिलता की आम्हाला जेवढी आमची कला सादर करता येईल तेवढी आम्ही कला सादर करून ह्या मंडळाला प्रथम पारितोषिक ह्याही वर्षी आम्ही मिळवून देणार.
1: सर खरं म्हणजे इथे मी एक सांगेल की तुम्हाला ऑलरेडी प्रथम पारितोषिक मिळाले, ते नगरकरांनी दिलेलं आहे, त्यांचं प्रेम तुमच्यावर जेवढं व्यक्त झालंय या काळामध्ये तर ते तुम्हाला मिळालेलंच आहे. तर सर खरं म्हणजे आज जसं मी म्हणाले की नगरकरांचं आणि तुमचं हे दोन, म्हणजे जेव्हा आपण कला सादर करतो काहीतरी दाखवतो केव्हा उत्साह येतो जेव्हा समोरच्यांकडून तेवढा प्रतिसाद मिळतो, तो नगरकरांनी दिलेला आहे. तर जाता जाता रेडिओ नगरच्या माध्यमातून नगरकरांना काय सांगाल?
2: नगरकरांचे खूप खूप आभार. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी आम्हाला खूप सारं प्रेम दिलं, देखाव्याला खूप खूप प्रतिसाद दिला. ह्याही वर्षी त्यांनी त्याचा डबल केला. ह्या वर्षी काही काही नागरिक जे आरस पाहायला जे यायचे ते 5 वाजल्यापासून तिथे येऊन थांबायचे, आणि काही नागरिक हे रोज 2-2, 3-3 शो पाहून घरी जायचे. आरस म्हणजे त्यांना ह्या वर्षी आरस इतकी आवडली का ते घरच्यांना आणि लहान मुलांना एक घेऊन यायचे, एक जागा पाहायचे, तिथे जागेवर उभा राहून जो मन भरत नाही तोपर्यंत आरस पाहायचे.
1: सर खरं म्हणजे हे जे नगरकरांचं तुमच्यावर प्रेम आहे ते कायम असंच राहो, तुमचं मंडळ असं छान छान देखावे घेऊन येऊ असं मी अपेक्षा व्यक्त करते. आणि आज तुम्ही तिघे आलात, वेळात वेळ काढून आलात, आमच्याशी गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
4: धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
1: श्रोत्या, हा आज आपण नगर डायरी या शो मध्ये लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या जिवंत देखाव्या मागची खरी कहाणी ऐकून घेतली आहे. आणि आज बद्दल आपल्या सोबत होते या मंडळाचे अध्यक्ष अक्षय गाडळकर, उपाध्यक्ष विकी कानडे आणि लेखक दिग्दर्शक नीरज माळी. आता वेळ झाली आहे तुमचा सगळ्यांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नगर डायरी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेतशिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेतशिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनलवर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेतशिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: शेतकरी दादा, बोले बोले, गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी कर।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रात्रीचे 8:30 झालेत. आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
1: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
0: तसंच एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. केंद्र सरकारनं हवाई दलाचे 29वे प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. 31 तारखेला ते हा पदभार स्वीकारतील. विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग सेवानिवृत्त होत असल्यानं ही नेमणूक झाली आहे. एअर मार्शल दीक्षित यांना 3,500 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत विविध महत्वपूर्ण कार्यान्वयन आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. भारतीय रेल्वेनं 40 तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या 11 लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या स्वच्छतेवर अधिक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे सुपौल एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, राजगीर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधली स्वच्छता, शौचालयं, कचरा व्यवस्थापन आणि डब्यातल्या कमतरता प्रवासादरम्यान त्वरित दूर केल्या जातील. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाबाबत अहवाल सादर करावा असं आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अधिकार प्रदत्त समितीला सांगितलं. तसंच बेसुमार बेकायदा वाळू उपशाचा मोठा उपद्रव असलेल्या राष्ट्रीय चंबळ घडियाळ अभयारण्याच्या आणि आसपासच्या परिसरात पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं काय पावलं उचलली आहेत याबाबतची प्रतिज्ञापत्र 2 आठवड्यांच्या आत सादर करावीत असंही न्यायालयानं राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकार सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकवला आणि पोलिसांना हुलकावणी देत आकाशवाणी भवनात प्रवेश करून ठिय्या मांडला. त्यांच्यासोबत खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आकाशवाणी परिसरातून हटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षड्यंत्र आहे असंही ते म्हणाले.
2: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्ज वाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालांच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड धाराशिव यवतमाळ वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे म्हणाले. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. पाकिस्तानात पदच्युत प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचा पक्ष तेहरीके इन्साफने पुकारलेला लाँग मार्च स्थगित करावा आणि चर्चेला यावं असं आवाहन तिथले प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी केलं आहे. चर्चेनं प्रश्न सोडवावा अन्यथा बळाचा वापर करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान 2023 तुरुंगात असून त्यांच्याशी बोलू द्यावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. $12,00,000 अशी या पुरस्काराची रक्कम आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज लखनौमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडीजच्या 14व्या षटकात 6 बाद 121 धावा झाल्या होत्या. भारताबरोबरच एकंदर 7 देश 2036 ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. नोव्हेंबर महिन्यात या देशांना आयोजनाच्या संदर्भातल्या सादरीकरणासाठी बोलावलं जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: नगरकर, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 एफएम यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 44। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीत, चित्रपट गीत। रसिक हो, मीना मंगेशकर खडीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1931 रोजीचा। मराठीमध्ये स्त्री संगीतकार संख्येने बऱ्याच कमी आहेत, त्यामध्ये मीना मंगेशकर म्हणजेच मीना खडीकर यांचा क्रमांक बराच वरचा आहे। मीनाताई मंगेशकर खडीकर या मंगेशकर भावंडांपैकी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघींच्या मधल्या भगिनी। कारकिर्दीच्या सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये त्यांनी गायन देखील केलं, मात्र त्यांचा ओढा गायनापेक्षा संगीत दिग्दर्शनाकडे जास्त होता। मीनाताईंनी माणसाला पंख असतात, रथ जगन्नाथाचा, शाब्बास सुनबाई, चॅम्पियन या मोजक्याच काही चित्रपटांना उत्तम संगीत दिलं आहे, परंतु त्यांची खरी ओळख आहे ती बालगीतांसाठी। मीनाताईंनी संगीत दिलेल्या अनेक बालगीतांनी 3 पिढ्यांना खऱ्या अर्थानं वेड लावलं। बालगीतांसाठी सोप्या शब्दांची स्वरगुंफण करताना ती सर्वांना गुणगुणाविषयी वाटतील याची काळजी त्यांनी नेहमीच घेतली। म्हणूनच ही बालगीतं ऐकत आजी आजोबा झालेले आज त्यांच्या नातवंडांना हीच बालगीतं आवर्जून ऐकवताना दिसतात। बालगीतं म्हणजे लहान मुलांसाठी विशिष्ट स्वरूपामध्ये लिहिली गेलेली गाणी। ही गाणी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तसंच मनोरंजनाबरोबरच काही शैक्षणिक गोष्टी, उदाहरणार्थ अंक, अक्षर, रंग, आकार यांच्या संकल्पना शिकवण्यास मदत करतात। लहान मुलांना समजायला खूपच सोपं जाईल आणि त्यांना यांची आवड निर्माण होईल अशा प्रकारे या गीतांची रचना केलेली असते। गाण्याचे बोल, यमक इत्यादी लहान मुलांना लक्षात ठेवायला सोपे असतील असे असतात। एकूणच मुलांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात ही गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात। रसिक हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या एका बालगीताने करूया। असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालो तरी कुठेतरी एक लहान मूल आपल्यात दडलेलं असतं। असंच एक लहान मूल प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्यातही दडलेलं होतं, त्यामुळेच भावगीतांबरोबरच छान छान बालगीतही त्यांनी लिहिली। त्यापैकीच आबालवृद्धांच्या तोंडी असलेलं आणि आवडतं एक गीत म्हणजे पुस्तक नंतर वाचा आता खेळा नाचा। हे गीत गायलं आहे योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे या बालगायकांनी।

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक प्रार्थना गीत। नायिकेच्या प्रार्थनेतील आंतरिक आर्त पण कणखर भाव तिला तिचं इप्सित साध्य करून देतो हे यापुढील चित्रपट गीतातून सूचित होते आहे। ती प्रेमपूर्तीसाठी व्याकुळ आहे पण असुरक्षित नाही, त्यामुळे ती या प्रार्थनेत स्वतःसाठी काहीही मागत नाहीये। तिचं मागणंच असं आहे की ते पुरवल्यावर तिला हवं असलेलं तिचं प्रेम आपसुकच तिच्या पदरात पडेल। संगीतकार मीना खडीकर यांनी या प्रार्थनेला अत्यंत साधी आणि तरीही किंवा त्यामुळेच अतिशय हृदय वाटणारी नितांत सुंदर चाल लावली आहे। हे गीत आहे निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद सर्व काही भालजी पेंढारकर यांचं असलेल्या 1986 या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाब्बास सुनबाई या कौटुंबिक चित्रपटामधलं। अश्विनी भावे या अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पणाचा आहे हा चित्रपट। गीत सुधीर मोघे यांचं, संगीत मीना खडीकर यांचं, गायला आहे लता मंगेशकर यांनी आणि चित्रपट शाब्बास सुनबाई। ऐकूया।

0: श्रोतांनो, गीतकार कवी मंगेश पाडगावकर यांचं बाळ गोपाळांना आवडणारं अजून एक गाणं म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय। पूर्वीच्या काळी नंदी बैल नियमितपणे दारोदार येत असे। तो आला की त्याच्या भोवती छोट्यांचा गोळका जमे आणि प्रश्नोत्तर सुरू होत असत। प्रेक्षकांकडून म्हणजे अर्थात बालप्रेक्षक यांच्याकडून आलेले प्रश्न नंदी बैलाला विचारले जात। प्रश्न जरी विविध असले तरी उत्तर मात्र नंदी बैल मान हलवून हो किंवा नाही अशीच देत असे। आपले छोटे दोस्त या भोलानाथ नंदी बैलाला काय काय प्रश्न विचारत आहेत बघा मित्रांनो। बालमनाची भोळी निरागस समज या बालगीतात प्रकट झाली आहे। मंगेश पाडगावकर यांच्या या गीताला मीना खडीकर यांनी इतकी छान चाल दिली आहे की ती पटकन मनाची पकड घेते। त्यामुळेच हे गाणं लहानांबरोबर मोठ्यांच्याही आवडीचं ठरतं। ऐकूया रसिक हो गीतकार मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि योगेश खडीकर, क्षमा खळे आणि रचना खडीकर यांनी गायलेलं सगळ्या बाळगोपाळांचं आवडतं मनातलं बालगीत।
1: अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का।

1961 सालचा सामाजिक चित्रपट माणसाला पंख असतात. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते माधव शिंदे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि 3 गाणी लिहिली होती प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वी स तथा भाऊसाहेब खांडेकर यांनी. यापुढील हे गाणं खरं तर आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करायचं होतं. आशा भोसले यांनी या गाण्याच्या तालमी देखील केल्या होत्या, पण रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांना काही कारणामुळे येता न आल्यामुळे ऐनवेळी हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं. या गाण्याची चाल संगीतकार मीना खडीकर यांनी इतकी सुंदर केली होती की हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवडत्या गाण्याच्या यादीत अलगदपणे जाऊन बसलं. चित्रपटात हे गाणं मालवणच्या समुद्रकिनारी चित्रित झालं आहे नायिका उषा किरण आणि नायक सूर्यकांत यांच्यावर. ऐकूया माणसाला पंख असतात या चित्रपटातील वी स खांडेकर यांनी लिहिलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि मीना खडीकर यांनी सर्वोद्ध केलेलं हे सुंदर गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार मीना खडीकर यांची काही निवडक बालगीतं, चित्रपट गीतं. मंडळी, जून महिना सुरू झाला की पावसाची गाणी घराघरात ऐकली जातात. नेमेची येणारा पावसाळा हल्ली काही नेमाने वेळेवर येत नाही. तो येईपर्यंत त्याची वाट बघताना लहानांच्याच काय, मोठ्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी जमा व्हायला सुरुवात होते. पण तो पाऊस आल्यावर मात्र सर्दी, खोकला, ताप या कशाचीही पर्वा न करता मुलांचा कल्ला सुरू होतो. हे गीत ऐकणाऱ्याला आपलं वय खरोखरच विसरायला लावतं. आपण आपल्या बालपणात जातो. या काव्यपटावरचा हा पाऊस, ढग, विजा, बदके, बेडूक, तो मुलगा, सारे एक दृश्यरूप घेऊनच आपल्यासमोर अवतरतात. हे आहे अवखळ बाल्य घेऊन येणारं आनंददायी रसातले एक रसाळ गीत. हे बालगीत सुप्रसिद्ध मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर यांनी लिहिलं आहे. या बालगीतात ध्रुवपद आणि त्यानंतर तीन तीन ओळींचे चरण आहेत. प्रत्येक चरणात पहिल्या दोन ओळीत यमक साधलेले आहे आणि प्रत्येक चरणाच्या शेवटच्या ओळीतील शेवटचा शब्द ध्रुवपदातील दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी यमक साधतो. त्यामुळे या गीताला एक सहज लय आणि ठेका मिळतो. हे संपूर्ण गीत ऐकताना पावसात भिजायला जायचा हट्ट आईपाशी करणारा एक अवखळ लहान मुलगा नजरेसमोर दिसतो आणि त्याचा हट्ट डावलणारी त्याची आईसुद्धा अदृश्यपणे नजरेसमोर येते. पावसात भिजायला उत्सुक झालेला हा मुलगा त्याच्या निरागस बाल शब्दात पावसाचे किती सुंदर वर्णन करतोय बघा. मेघ गडगडत आहेत, विजा चमकत आहेत आणि त्यांच्या संगे खेळण्यासाठी ते अंगणात यायला मला खुणावत आहेत. या लहान मुलाला पावसात खेळण्याची जी उत्सुकता लागलेली आहे ती त्याच्या शब्दातून भावना सकट अक्षरशः दृश्यमान झाली आहे. हा त्याचा बाल्यानंद आहे. या साऱ्या बालभावनांची आतुरता, उतावीळता वंदनाताईंच्या या सहज साध्या शब्दातून निखळपणे सजीव झाली आहे. स्वभावोक्ती अलंकाराचा या गीतात छान अनुभव येतो. शेवटच्या कडव्यातील खेळकरपणा, आई परवानगी देईल की नाही याची शंका, शंकेतून डोकावणारा रुसवा, सारं काही आपण शब्दामधून पाहतो, अनुभवतो आणि आठवणीत देखील हरवतो. वंदना विटणकर यांचे शब्द आणि मीना खडीकर यांचा सूर यांनी बालगीताला दिलेली ही अनमोल देणगीच आहे. सदैव आठवणीत राहणारी सदाबहार. ऐकूया रसिक हो, योगेश खडीकर यांनी गायलेले वंदना विटणकर यांचं हे बालगीत. संगीत आहे मीना खडीकर यांचं.
1: आय मी पावसात भिजू? नाही नाही नाही.

मित्रांनो, यानंतर ऐकूया कवयित्री निर्मला देशपांडे यांची इयत्ता दुसरीच्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकामधील पान क्रमांक 42 वरील कविता क्रमांक 16। मुलांनो, आपल्याला खूप आवडणारा खीरपुरीचा बेत आपली आई नेहमी करत असते, पण ही खीर आणि पुरी यांची गट्टी होऊन त्यांची जोडी कशी पक्की झाली असेल बरं? तर एकदा काय झालं, चुलीवरची खीर की नाही, एकदा कढईतल्या पुरीला हसली आणि अहो, हीच कथा सांगत आहे आपली बालगायिका प्रज्ञा खांडेकर या पुढच्या गाण्यात। ऐकूया मित्रांनो, खीर आणि पुरी यांची गोष्ट, लिहिली आहे कवयित्री निर्मला देशपांडे यांनी, संगीतकार आहेत मीना खडीकर आणि गायली आहे प्रज्ञा खांडेकर हिने। ऐकूया।

लहान मुलांचं जग हे कल्पनारम्य असतं. वास्तवतेशी त्या जगाला जोडण्याचा प्रयत्न देखील कधी करू नये. रसिक हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे बालगीत सगळ्या बालगीतात सर्वात जास्त गाजलेलं आणि अनुसरलेलं गीत असावं, कारण बहुतेक लहान मुलांनी हे गाणं ऐकलेलं, शिकलेलं आणि म्हटलेलं सुद्धा असतं. हे सुंदर बालगीत लिहिलं आहे वसंत नारायण मंगळवेढेकर उर्फ राजा मंगळवेढेकर यांनी. मीना खडीकर यांच्या संगीत नियोजनात हे बालगीत गायलं आहे योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे यांनी. चला तर मित्रांनो, बालकांच्या या कल्पनारम्य विश्वात आपण देखील मस्तपैकी एक फेरफटका मारून हा सुंदर चॉकलेटचा बंगला पाहून येऊया.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीतं चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामा आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.